ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 253 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व आपल्या मित्रांची यशोगाथा, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून आपलं एज्युकेशन पूर्ण केलेलं असतं इंजिनिअरिंगचं, आणि त्यानंतर ते आपला पुढचा यशाचा प्रवास पुढे करत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात, पण त्या अडचणींवर मात करत त्यांनी जे एज्युकेशन घेतलेलं आहे त्या एज्युकेशनच्या आधारावर आणि त्यांनी जे स्ट्रगल केलं आहे त्या आधारावर त्यांनी यशाचा एक टप्पा पूर्ण केलेला असतो। अशाच सर्व आपण विद्यार्थ्यांच्या तेरणा अल्युमिनियमच्या मुलाखती आपण या ठिकाणी घेत असतो आणि त्यांच्या जीवन प्रवासातून आपण प्रेरणा घेत असतो की आपणही पुढे जायला कशा पद्धतीनं हवं आणि आपल्या हातून कमीत कमी चुका होतील। अगदी याच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री रमाकांत भागवत हराळकर यांना। ते मुळतः राहणारे उमरेगव्हाण, तालुका उस्मानाबाद येथील आहेत आणि त्यांनीही 2012 साली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या माध्यमातून त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते पूर्ण केलेलं आहे। ते सध्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि CEO म्हणून झिरो ग्रॅव्हिटी सायबरनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ती मूळतः पुणे येथील आहे, स्टार्टअप आहे, पण ते जर्मनीमध्ये राहून गेल्या 5-7 वर्षापासून ते जर्मनीमध्ये राहून या कंपनीचं काम पण पाहतात आणि तिथूनच सगळं वर्क करतात। आज मात्र त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसला भेट दिलेली आहे, रेडिओ तेरणामध्ये आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूयात। रमाकांतजी, मी आपलं स्वागत करतो।
2: धन्यवाद आणि पहिल्यांदा थँक्यू इथं अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल बोलण्यासाठी। तसेच मी धन्यवाद बोलतो श्रोत्यांना पण, जे की आता पुढचे जे पण आपले हे कंटिन्यू ऐकतील। आणि या थँक्यू सो मच।
1: तुमचं खरं तर तुमचं नाव अगोदर आम्ही राजकुमार घोडके यांच्या मुलाखतीमध्ये ऐकलं की तुम्ही त्यांना मोटिवेट केलं आणि जर्मनीला घेऊन गेलात, असा एक आम्हाला उल्लेख त्या मुलाखतीमधून ऐकायला मिळाला। त्यामुळे सर्वप्रथम तर असा विषय आहे की जो त्यांच्या मुलाखतीचा एंड होता तो तुमची सुरुवात, की तुम्हाला 2012 नंतर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसला भेट देऊन कसं वाटतंय, तुमच्या जुन्या स्मृती कशा जाग्या झाल्यात ते सांग।
2: ओके, पहिल्यांदा म्हणजे आता 2012 नंतर ही माझी पहिलीच वेळ आहे तेरणा कॅम्पस व्हिजिट करायची, आणि असं अंडरस्टँडिंग झालं होतं की मध्ये जेव्हा हा एक अगोदरचं कॉलेजचं जे इन्फ्रा होतं किंवा जी बाउंड्री होती ती थोडी डिस्टर्ब होऊन नवीन बाउंड्री झाली वगैरे, परंतु जे वाव मुमेंट असते कॉलेजचं, आपण एवढ्या वर्षानंतर आपण कॉलेज बघतोय 10 वर्षानंतर, ऑलमोस्ट 10 वर्षानंतर, तर एक जो खूप मेजर चेंज आहे तो कॉलेजच्या फर्स्ट इम्प्रेशनमध्ये आढळला मला। आणि आसपासला जर कॉलेजमध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये बघाल तर ज्या स्टुडंटच्या गरजेच्या ज्या अमेनिटीज बोलतो आपण किंवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वगैरे आहे ते कम्प्लिटली रिन्यू झालेल्या आहेत, किंवा त्यांच्या एज्युकेशन लेवलच्या, जशा आता तेरणा कॉलेजने नवीन लॅब सेटअप केलेले आहेत जेणेकरून ज्या इंटरनॅशनल लेवलची जी प्रोग्रामिंग असो,
1: ॲपल लॅब पण येणार आहे,
2: ॲपल लॅब आहे, किंवा तुमचे जे वर्क मेकॅनिकलचे तुमचे मोठे मोठे वर्कशॉप्स असतील, हे सगळे जे अत्याधुनिक यंत्रणेनुसार सज्ज आहेत ते खरंच प्राऊड फील होते, म्हणजे एवढं 10 वर्षानंतर आत्ता एवढा डिफरन्स बघताना। आणि सध्या काळाची गरज आहे आणि तेरणा कॉलेजनं काळाची गरज पण त्यांनी लक्षात घेऊन ह्या ज्या काही अमेनिटीज असो विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या सुखसोयी, आणि जे मेन म्हणजे यांनी जे क्वालिटी ऑफ एज्युकेशन बोलतो आपण त्याच्यावरती जो त्यांनी काही भर दिला आहे सध्याचा तो प्रशंसनीय आहे।
1: अच्छा, आता खरं तर 35 वर्ष जवळपास कॉलेजला झालेली आहेत की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अशी एक परंपरा आहे, पण तुम्ही जे सांगताय त्या सगळ्यात चांगल्या गोष्टी सांगतायत, पण काहीतरी मस्ती पण केलेली असणार आहे 2012 साली, त्याची काय आठवण झाली नाही का?
2: डेफिनेटली
1: वगैरे असं
2: म्हणजे असे खूप किस्से आहेत, आणि जर एक असा किस्सा सांगायचा झाला की तेव्हा जे टीनेज आपण टीनेज क्रॉस केलेलं असतं आणि ज्याच्यानंतर अशा असतात की मित्र आपल्याला बोलतात बाबा असाच एक किस्सा होता, म्हणजे आमच्या क्लासमध्ये एक मुलगी होती, मी नाव नाही घेत आता कोणाच्या इथे, परंतु त्यावेळेस कोणी असं ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत, परंतु मित्र असल्यामुळे काय करायचे, तिला असं चिडवायचे माझ्या नावानं. परंतु त्या मुलीला त्या गोष्टी टोलरेट नाही झालेल्या. त्यावेळेस जे प्रिन्सिपल होते जगदे सर, त्यांनी ऍक्च्युली मग तिने कंप्लेंट केलेली माझी तिथे, आणि मग सरांनी बोलून घेतलं. आणि त्या म्हणजे पहिल्यापासून तेरणा कॉलेजचे कसे आहेत की जे पण रॉंग बिहेवियर आहे ते कधी तेरणा कॉलेज ऍक्सेप्ट करत नाही, आणि तेव्हा आपण तेच रूल त्यांनी फॉलो केलेले. आणि मग मला केबिनमध्ये बोलवलेलं, मग त्यांनी विचारलेलं की तुझे आई वडील काय करतात, तर तुला हे शोभतंय का, परंतु ज्या निवडली ते मी गोष्टी केलेल्या नव्हत्या. जसं मित्रांनी तिला चिडवलेलं ते मला पण माहित नव्हतं, परंतु त्याचे प्रसाद कसे वेगळे उमटले. आणि मग ती पण एक थोडी टर्निंग लाईन होती माझ्यासाठी. परंतु स्पोर्टली जर ती गोष्ट घेतली तर माझ्यासाठी पण चांगली झालेली. आणि ठीक आहे, त्याच्यामधून एक ती थोडं मित्रांमध्ये जे कुतूहल किंवा कुजबूज बोलतो आपण, तर थोडंफार झालेलं. परंतु हा हा एक
1: मला रिलॅक्स फील करणार,
2: म्हणजे सध्या रिलॅक्स फील होतो तेव्हा, कारण तेव्हा प्रिन्सिपल सरांच्या समोर तुम्ही उभारताय आणि ते तुम्हाला क्वेश्चन करतात, ते पण ह्या मॅटरवरती. इथे तुमचे एचओडी बसलेले आहेत किंवा त्या टायमिंगचे जे एन्व्हायरमेंटचे सर होते, ते सगळे तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करतायत. आणि तुम्ही येताय एकदम खेडेगावामधून, आणि असं कधी मोठ्या लोकांना तुम्हाला फेस जाणं फेस करणं पॉसिबल नव्हतं माझ्यासाठी. आत्ता ठीक आहे, आत्ता एक कॅज्युअली किंवा स्पोर्टली आपण तो इव्हेंट घेतो की असं झालं होतं, परंतु हा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.
1: ही मुलाखत वहिनी पण ऐकणार
2: नाही, म्हणजे सध्या कसं आहे म्हणजे त्याचं एवढं काय असं हे नाहीये, कारण ज्या होत्या त्या काही गोष्टी शिकण्यासारख्या पण होत्या. आणि आपण शेवटी बोलतो की जे पाठीमागचं होतं जे स्पोर्टली ऍक्सेप्ट करतो आपण, त्याचं तुमच्या मेमरीज आहेत, आठवणी आहेत कॉलेजच्या रिलेटेड.
1: 10 वर्ष झाले किंवा साधारणतः 35 वर्षाची परंपरा एक आहे की सेक्युअर आहे, व्यवस्थित विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष आहे, ते काय करतात, म्हणजे केवळ फक्त एज्युकेशनच नाही तर बिहेवियर सुद्धा त्यांचा चांगला असायला पाहिजे, त्यांनी एक आदर्श नागरिक म्हणून घडायला पाहिजे, अशा पद्धतीचं पण एक वातावरण इथं आहे.
2: हो, हे मी प्राऊडली बोलू शकतो की कॉलेजने टाइम टू टाइम त्यांच्या सिक्युरिटी पॉलिसीज पण रिव्हाइव्ह केलेल्या आहेत, आणि स्पेशली मुलींसाठी खूप स्ट्रिक्ट पॉलिसीज आहेत. इवन इनफॅक्ट इथं राहणार गर्ल्स हॉस्टेलवरती मुली असेल त्यांच्यासाठी जे टायमिंग टाइम बाउंड आहे, प्लस जे त्यांची सेक्युरिटी आहे किंवा लेडीज स्टाफ आहे जो त्यांना ऑपरेट करतो, ह्या गोष्टी खूप म्हणजे इम्प्रूव्ह झालेल्या आहेत टाइम टू टाइम, आणि चांगल्या आहेत त्या गोष्टी.
1: जसं की आता आपण चर्चा करत आहोत ते रमाकांत भागवत हराळकर यांच्याशी, सध्या जर्मनीमध्ये आहेत. आणि आपण आता आज ज्यावेळेस रेडिओ तेरणाच्या कॅम्प इथं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला व्हिजिट केलेली आहे, जुन्या स्मृतींना पण आपण उजाळा देत आहोत, पण आपलं इंजिनिअरिंगचं इथलं ॲडमिशन, त्याच्या अगोदरचं शालेय जीवन हे कसं होतं, तुमचं स्कूलिंग कुठे झालं? मग
2: बेसिकली माझं जे 7वीपर्यंत शिक्षण होतं आमच्या गावामध्ये, तेव्हा 7वीपर्यंत शाळा होती, नंतर डिग्रेड झाली आता 5वीपर्यंत आहे हो उमरेगावांमध्ये. उमरेगावानंतर मग आम्हाला जवळचं मोठं गाव म्हणजे बेंबळी, जिथे माझं 8वीपासून ते 10वीपर्यंत शिक्षण झालं, श्री सरस्वती महाविद्यालय त्या स्कूलचं नाव आहे. आणि तिथून 10वीनंतर माझं होतं की एक मी उस्मानाबादला ॲडमिशन वगैरे घ्यावं, परंतु जे गाईड करणारे होते, जसं माझे आई वडील हे शेतकरी असल्यामुळं त्यांना, आणि आमच्या विशेष म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये 10वी पासआउट होणारा मीच पहिला होतो तेव्हा.
1: अरे
2: हो, आणि त्याच्यानंतर मग गायडन्स वगैरे जो कन्सेप्ट आपण बोलतो की गायडन्स केलं पाहिजे, तो असं विचारून मग किंवा त्याच्यामुळे माझं जे 12वी 11वी लोहारामधून जे नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय आहे तिथून 10वी 12वी झालं. आणि तेरणा कॉलेजला माझं इंजिनिअरिंग झालं, आणि याच्यामागे खूप लहानपणापासूनची हिस्ट्री आहे. म्हणजे तेव्हा कसं व्हायचं, कधी तर तुम्ही 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा उस्मानाबादला येणं व्हायचं, आणि मग जे तेरणा कॉलेज जो माझ्या गावाहून उस्मानाबादला रोड जातो तो तेरणा कॉलेजच्या थोडे 2-3 किलोमीटर दूरून जातो, आणि तिथून कसं होतं तेव्हा कॉलेज स्पष्ट दिसायचं. आणि असं त्या बसमधून बोर्ड दाखवायचे कोणी पण की ते जे आहे ते इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि तिथे जे शिकायला असतात ते खूप म्हणजे लांबून येतात, दुसऱ्या राज्याचे असतात किंवा त्याच्यासाठी खूप क्वालिफाय असावं लागतं. लहानपणापासून 7वी 8वीपासून असं वाटायचं की अट्रॅक्शन होतं की बाबा मनामध्ये एक हा हे इथं आपल्याला ॲडमिशन भेटलं पाहिजे कॉलेजला किंवा आपल्याला इंजिनिअरिंग व्हायचं आहे. म्हणजे माहीत तेव्हा काहीच माहीत नव्हतं की इंजिनिअर म्हणजे असतं काय हे पण माहीत नव्हतं, परंतु एक मनामध्ये कुठेतरी खूनगाठ झालेली की बाबा हा आपल्याला मोठेहून इंजिनिअर व्हायचं आहे किंवा इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी पुढे करायचं आहे. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे ह्या कॉलेजचं आकर्षण होतं. आणि अशा दृष्टी अशा ह्याच्यामधून जे बोलतात ना की आपण तुम्ही जर एखाद्या गोष्टीला मनापासून प्रयत्न करत असाल तर ती गोष्ट कोणत्या ना कोणत्या वेळेने तुम्हाला येते बाबा, मिळते तुम्हाला. तर मी याच्यावरती विश्वास ठेवतो, कारण त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीला मनापासून इच्छुक असाल आणि तुम्ही जर त्याच्या रिलेटेड प्रयत्न, इथे प्रयत्न खूप इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ती गोष्ट 100% तुम्हाला भेटते, त्याच्यामध्ये काही वावग नाही आहे.
1: जसं आता तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तुमचं ऍडमिशन झालं, अर्थातच राजकुमार यांनी ज्या पद्धतीने सांगितलं तसं तुमचं 4 वर्षाचं अकॅडमिक्स, त्यांना इंग्रजीची जास्त भीती होती, तुम्ही दोघंजण एकत्र मित्र राहिलेला आहात, तर तुम्हाला पण इंग्रजीची भीती होती किंवा कसं होतं आणि मग त्याला तुम्ही ओव्हरकम केलं का?
2: हो, इंग्रजीची भीती ही फर्स्ट प्लेसवरती होती माझ्यासाठी. इनफॅक्ट जसं माझा मित्र राजकुमार घोडके बोलला, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त मला होती, कारण माझं ॲटलिस्ट उस्मानाबादला कसं होतं, उस्मानाबादच्या एज्युकेशनमध्ये इंग्लिश हे थोडं 11वी 12वीपासून ते थोडं पुश करतात, परंतु माझं लोहाऱ्याला, परंतु लोहाऱ्यामध्ये पण आता क्वालिटी त्यांची इन्क्रीज झाली आहे, परंतु माझं थोडी होती भीती, जी माझी भीती इथं इंजिनिअरिंग कॉलेजला जॉईन होईपर्यंत होती. परंतु इथं नंतर जसं शिक्षकांचं डेली जे कन्व्हर्सेशन किंवा कम्युनिकेशन आहेत ते लोक इंग्लिशमध्ये प्रेफर करतात, आणि बाकीच्या आता काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जिथं ते लोक तुमच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये शिकवतात, परंतु तेरणा कॉलेजमध्ये ते लोक प्रेफर नाहीत करत, कारण हे लोक ट्राय करतात की विद्यार्थ्यांचं 100% बेनिफिट विद्यार्थ्यांना झालं पाहिजे, जेणेकरून ते. आणि इथं माझी खरी इंग्लिशची भीती इथं कमी झाली तेरणा कॉलेज.
1: मग ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला असं त्यावेळेस कधी असं जाणवलं का की तुम्हाला जर समजा आउट ऑफ कंट्री जायचं असेल तर त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं आपलं एज्युकेशन किंवा आपल्या वेगळ्या पद्धतीचा आपल्याला अभ्यासक्रम असला पाहिजे, आपल्याला वेगळ्या पद्धतीचे कोर्सेस केले पाहिजे, तर त्यासाठी कॉलेजकडून काय तुम्हाला मदत झाली का?
2: खरं सांगायला गेलं तर कॉलेजकडून वेळे म्हणजे टाईम टू टाईम जे मोटिवेशन असतं किंवा जे गायडन्स वगैरे असतं ते टाईम टू टाईम भेटलेलं, आणि त्यावेळेस त्यांनी खूप सारे असे इनिशिएटिव्ह सुरू केले होते, जसे की लॅबमध्ये प्रोग्रामिंग करून घेणं असो किंवा जे बाहेरच्या जगामध्ये कसं एज्युकेशन असतं त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगणं, आणि आउट ऑफ तुमचं सिलॅबस सोडून की बाबा काही गोष्टी किंवा वर्कशॉप घेणं, ह्या गोष्टी खूप म्हणजे मॅटर केल्या, आणि मला वाटतं की त्याच्यामधून खूप मोठी प्रेरणा भेटलेली आहे.
1: अच्छा, जसं की तुम्ही साधारणतः 2008 पासून 2012 पर्यंत तुमचं इंजिनिअरिंगचं हे जे शिक्षण आहे ते पूर्ण केलेलं होतं, त्या काळात काही एवढा सोशल मीडियाचा म्हणा किंवा मोबाईलचा एवढा काही हार्ड अँड कोर विषय नव्हता जसा आत्ता आहे, तुम्ही काय डिफरन्स पाहता? आज तुम्ही जर्मनीमध्ये आहात, साधारणतः 2017 साली आपण जर्मनीमध्ये गेलात असं म्हटलेलं आहात, 5 वर्ष झालं तिथं तुम्ही कार्यरत आहात, तर तुम्हाला काय वाटतं की काय नेमका म्हणजे असा काही खूप मोठा डिफरन्स आहे का किंवा त्याचा फायदा होऊ शकतो का तोटा होऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला?
2: ओके, आपण टेक्नॉलॉजी जी आहे टेक्नॉलॉजीचा दोन्ही प्रकारे होतो, तर कोणतीही गोष्ट आपण म्हणतो की अति केली तिथे माती होते. मग सध्याची टेक्नॉलॉजी आहे, जेवढं तुम्ही त्याचा फायदा करून घ्याल तेवढा तुम्हाला फायदाच भेटेल, परंतु सध्याची काही पर्सेंटेज जी युवा आहे, जसं की आता ते तासन तास तुमचं यूट्यूबवरती जे नॉन कल्चर नॉन तुमच्या करिअर रिलेटेड व्हिडिओज बघतात ते तुम्हाला लॉस देतं, परंतु त्याच ठिकाणी जर तुम्ही टेक्नॉलॉजी रिलेटेड किंवा तुमच्या करिअर रिलेटेड व्हिडिओज बघाल तर ते तुम्हाला डेफिनेटली फायदा देतं. आणि जसं तुम्ही क्वेश्चन विचारलं की तेव्हामध्ये आणि आत्तामध्ये काही फरक आहे का, डेफिनेटली तेव्हाचं जे युग होतं ते तेवढं सोशल मीडिया फ्रीक नव्हतं जे सध्याचं आहे. मी खूप सारा म्हणजे मेजर डिफरन्स बघतो, कारण तेव्हा जर एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू जर सांगायचं झालं तर जो सध्या जो कंटेंट अवेलेबिलिटी बोलतो आपण तो कंटेंट अवेलेबिलिटी सध्या एवढी इझी आहे तुम्हाला जी की तेव्हा नव्हती. इवन तुम्ही राजकुमार घोडकेच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकू शकता तेव्हा जे इंटरनेट होतं खूप कॉस्टली होतं, तासाला तुम्हाला 25 रुपये, आणि तेव्हा 25 रुपये म्हणजे खूप मॅटर करायचे लोकांना, आणि त्याच्यामधून एज्युकेशन घ्यायचं खूप हार्ड होतं, आणि सध्या तुम्हाला खूप इझी आहे ह्या गोष्टी. आणि सोशल मीडिया म्हणजे असं नाही की तुम्ही सोशल मीडिया फ्रीक असलं पाहिजे, इनफॅक्ट मी सोशल मीडियावरती फक्त 1-2 प्लॅटफॉर्मवरती आहे जे पण मी यूज नाही करत, मी फेसबुकवरती नाही आहे, माझं फेसबुकवरती होतो मी अगोदर, परंतु फेसबुकवरती नाही आहे मी सध्या, त्याचा परंतु तोटा काही जाणवत नाही आहे. मेन म्हणजे काय, तुम्ही अचीव काय करता, तुमचं स्वतःचं करिअर कसं तुम्ही बिल्ड करता, कारण एज्युकेशन खूप इझी आहे सध्याच्या जगामध्ये बघायला गेलं तर कम्पेअर टू पास्ट 1 डिकेड.
1: अच्छा, म्हणजे सोशल मीडियाचा चांगला वापर करून घेणं हे आपल्या हातामध्ये
2: आपल्या हातामध्ये आहे,
1: पण जर एकदा त्याच्यामध्ये वाहवत गेले की मग पुन्हा आपण ते आपल्या कंट्रोलमध्ये काही राहणार
2: नाही. बरोबर, कारण सोशल मीडिया कसं आहे, तुमचा वेळ जो जातो तुम्हाला समजत नाही. आणि मेन काय, आपण सध्याच्या जगामध्ये कसं आहे, टाइम इज इक्वल टू मनी. मग तुम्ही टाइम स्पेंड करताय म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली तुमच्या जवळचा पैसा खर्च करताय.
1: बरोबर,
2: तर मग हा डिफरन्स क्लिअर आहे तो आपण अंडरस्टँड केला पाहिजे. आणि त्याच्याप्रमाणे सोशल मीडिया खराब नाही असं बोलत नाहीये, परंतु जसं तुम्ही बोललात की सोशल मीडियाचा जसा आपल्याला उपयोग करून घेतला पाहिजे तसा आपण स्वतःच्या प्रगतीसाठी उपयोग करून घेतला पाहिजे, पर विदाऊट म्हणजे त्याच्यामध्ये वाहून न जाता.
1: आता एक आता असा विषय येतो की जसं तुमचं 2012 साली तुम्ही पासआउट झाला, 2017 साली जर्मनीला गेलात, मध्यंतरीचे 5 वर्ष आणि आताचे हे 5 वर्ष, काय डिफरन्स आहे किंवा काय तुमच्या लाईफमधला चेंज आहे?
2: लाईफमधला चेंज प्लस मी कॉलेजमधला पण चेंज अनुभवला त्याच्यामध्ये. 2012 जेव्हा मी पासआउट झालो होतो तेव्हा कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शन नावाची गोष्ट खूप कमी होती. म्हणजे कसं होतं, तेव्हा 1 ते 2 कंपन्या आल्या होत्या आय थिंक, आणि ते पण गव्हर्नमेंट रिलेटेड होत्या, जसं की मिलिटरीमध्ये हायर करणं वगैरे. परंतु जो आता मेजर डिफरन्स कॉलेजमध्ये पण बघतो, कॉलेज हे सध्या यांचं वेल इस्टॅब्लिश डिपार्टमेंट आहे जे कॅम्पससाठी वर्क करतं. आणि खूप सारे बघतो मी आणि प्राऊड फील पण करतो सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी की डिरेक्टली त्यांना ऍक्सेस भेटतो मोठ्या कंपन्या, TCS असो किंवा इन्फोसिस असो किंवा बाकीच्या खूप साऱ्या कंपन्या आहेत जिथं त्यांना इझिली ऍक्सेस भेटतो कॅम्पस सिलेक्शनमध्ये. हां, आणि माझी गोष्ट सांगायची झाली तर तेव्हा कॅम्पस सिलेक्शन झालेलं नव्हतं, मग आमच्यासाठी स्ट्रगल पॉईंट होता तेव्हा. मग माझा फर्स्ट जॉब मी 1 जानेवारी 2013 जॉईन केलेला, आणि त्याच्यासाठी पण थोडं स्ट्रगल करावं लागलं, ॲडिशनल क्लासेस वगैरे घ्यावे लागले. आणि माझी पहिली कंपनी होती इसन एनर्जी कन्वर्जन डिव्हायसेस, देखील मुंबई लोकेटेड आहे, नरीमन पॉईंटला आहे ती, तो माझा पहिला जॉब. आणि मग तिथून मी 1.5 वर्ष केलं तिथं. नंतरची माझी दुसरी कंपनी होती इन्फोसिस होती माझी. परंतु सांगण्याचं तात्पर्य हेच की तेव्हा कॅम्पस सिलेक्शन थोडं कमी असताना पण तेरणाचं जे एज्युकेशन होतं ते मॅटर केलं, ज्यानं आम्हाला खूप गाईड केलं इवन नॉन कॅम्पस सिलेक्शनसाठी. आणि सध्या तर खूप इझिली ॲक्सेसिबल आहे कॅम्पस सिलेक्शन. आणि माझं हां जर्मनीपर्यंत जो आहे, त्याच्यानंतर मी इन्फोसिसमध्ये 2015 केलं, मिड ऑफ 2015. आणि मग इन्फोसिसचा क्लायंट होता तेव्हा वोडाफोन जर्मनी. मग वोडाफोन जर्मनीचं इथं ऑफिस आहे पुण्यामध्ये, त्या कंपनीचं नाव आहे वोडाफोन इंटेलिजन्स सोल्युशन्स. मग माझं तिथं सिलेक्शन झालेलं 2015. मग तिथून मी 2017 जवळपास माझी पहिल्यांदा मी त्यांच्याकडून ऑनसाईट कन्सेप्ट, मे बी सगळ्यांना माहीत असेल, मग त्याच्या थ्रू मी जर्मनीला फर्स्ट टाईम व्हिजिट केली होती. मग तेव्हा तिथं गेल्यावरती असं रिअलाईज झालं की हां, इथून पुढचं जे फ्युचर आहे आपल्याला की आपण जर्मनीमध्ये करू शकतो. कारण त्याच्यामध्ये पण कारणं होतं, त्याच्यामागं पण कारणं होते की का मी जर्मनीच निवडलं, कारण माझ्यासाठी एक्सपोजर जर्मनी भेटलं होतं. आणि जे इवन अगोदरच्या इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्ही राजकुमार घोडकेकडून ऐकू शकता की कसा डिफरन्स आहे, कल्चरल डिफरन्स जो मॅटर करतो, कल्चरल डिफरन्स झालं, वर्क इन्व्हायरमेंट आहे, आपण कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी दिली पाहिजे, कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी दिली नाही पाहिजे, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सध्या जर आपण इम्पॉर्टन्स कोणत्याला दिलं आणि नाही पाहिजे हे सध्यापासून जर डिसाईड केलं, तर पुढची जी जर्नी आपण बोलतो ती खूप इझी जाते, खडतड म्हणण्यापेक्षा खूप इझी होते.
1: अच्छा, आता हा जो 5 वर्षाचा कालावधी आहे जर्मनीमधला, म्हणजे तुम्ही तिथं राहताय, आणि मूळतः असा विषय आहे की उमरे गव्हान ते जर्मनी, म्हणजे शालेय शिक्षण उमरे गव्हानमध्ये, म्हणजे एकदम ग्रामीण भागामध्ये, म्हणजे कदाचित पाय चप्पल पण असेल शाळेमध्ये जात असताना, किंवा लोहाऱ्यामध्ये पण काही वेगळी परिस्थिती असेल असा भाग नाहीये. आता जर्मनीमध्ये ज्यावेळेस 1-5 वर्ष राहताय, तर तिथं राहत असताना तुम्हाला तुमचं गाव कसं दिसतं, किंवा इथला जो तुमचा मित्रवर्ग आहे शालेय जीवनातला, कॉलेज जीवनातला, तो कसा दिसतो, आणि तुम्हाला काय वाटतं की नेमका काय चेंज व्हायला पाहिजे जेणेकरून आयुष्यामध्ये त्यांच्या पण असं काहीतरी विषय होऊ शकेल?
2: म्हणजे मेन पहिला डिफरन्स जो बघतो मी, म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन जो आहे एज्युकेशन रिलेटेड तो बदलला पाहिजे. म्हणजे एज्युकेशन हे फक्त तुम्हाला जॉब घेण्यासाठीच इम्पॉर्टंट नाही आहे, एज्युकेशन हे तुमचं जे दैनंदिन व्यावहारिक जीवन आहे त्याला पण उच्च स्तरावरती घेऊन जाण्यासाठी हे एज्युकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे मी मेन डिफरन्स बघतो. आणि बाकी जर्मनीमध्ये राहणीमान आणि इथं राहणीमान याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की त्या लोकांना जे अपॉर्च्युनिटीज आहेत त्या इझिली अवेलेबल आहेत, आणि खूप सारे त्यांच्या, म्हणजे आता फरक ह्याच्यामध्ये आहे की तो जो देश आहे त्या देशानं टाईम टू टाईम त्यांचे एज्युकेशन पॉलिसी रिवाईज करणं, जे की आपल्या इथं सध्या होत आहे परंतु स्लोली होत आहे.
1: टाइम मॅनेजमेंट हा सर्वात
2: हो, टाइम मॅनेजमेंट हा खूप मोठा. इवन अगोदरच्या इंटरव्ह्यूमध्ये एक रेफरन्स मी घेऊ इच्छितो, जसं पंक्चुअलिटी बोलतो आपण, पंक्चुअलिटी आणि प्रामाणिकता, पंक्चुअलिटी जर म्हणाल तर त्याला आपण मराठीमध्ये काय बोलू शकतो, मला मराठीमध्ये समय सूचकता
1: आहे, सेन्स ऑफ ह्युमर आहे, वेळेचं बंधन पाळणं आहे,
2: राईट, वेळेच्या
1: बाबतीमध्ये जागरूक राहणं गरजेचं आहे असा विषय,
2: वेळेचं आणि प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा हा म्हणजे असा नाही की तुम्ही दुसऱ्याला दाखवा, प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःसाठी. आणि प्रामाणिकपणा हा विद्यार्थ्यासाठी पण लागू होतो की म्हणजे तुम्ही बाहेरच्या किंवा आता कधी कधी ग्रामीण भागातून आल्यामुळे आई वडील विचारतात की बाबा तुझा रिझल्ट काय आहे, तरी ते विद्यार्थ्याने प्रामाणिक झालं पाहिजे की तुम्ही आई वडील प्रामाणिक मधले काही विचारत नाहीत, आई वडील फक्त एवढे विचारतात की तुमचा रिझल्ट काय. मग विद्यार्थ्याने सगळं करा, परंतु रिझल्टसाठी जे गोष्टी लागतात, रिझल्टसाठी काय लागतं, तुम्हाला अभ्यास करावा लागतो. तर अभ्यास करणं हे प्रामाणिक, स्वतःसाठी राहा प्रामाणिक. जेवढं तुम्ही स्वतःसाठी प्रामाणिक राहाल ते तुमच्या आचरणामधून आणि विचारामधून ऑटोमॅटिकली प्रेझेंट होतं बाहेरच्यांसाठी पण.
1: अच्छा.
2: आणि जर मेन डिफरन्स आहे जो हाच दो मेन, तुमचं प्रामाणिकता, वेळेबद्दल प्रामाणिकता आणि व्यवहारामधील प्रामाणिकता.
1: रमाकांतजी, आणखीन एक असा विषय होता तो म्हणजे तुमचे आई वडील शेतकरी आहेत असं तुम्ही म्हटलेला होतात, मग आई वडिलांनी तुम्हाला किती सपोर्ट केला किंवा तुम्ही 5 वर्षाला आता जर्मनीत राहताय, आई वडिलांना नेमकं काय वाटतं?
2: माझ्या या जर्नीबद्दल डेफिनेटली आई वडील जे आहेत ते प्राऊड फील करतात. आणि आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये इवन माझे चुलते आणि बाकीचे जे पण आमची आपण गावाकडे भावकी वगैरे बोलतो, त्याच्यामध्ये पहिल्यांदा 10वी नंतर 12वी पास होणारा आणि गावामध्ये त्यावेळेस पहिला इंजिनियर अशा ह्याच्याकडून खूप आहे, कौतुक आहे नातेवाईकामध्ये आणि त्यांना पण चांगलं वाटतं. आणि आहेत म्हणजे आता प्रयत्न जे करत आहो, मी पण प्रयत्न करत आहे की बाबा आपल्या इकडल्या ग्रामीण लोकांना कशी अपॉर्च्युनिटी भेटेल किंवा याच्यामध्ये.
1: आणि कधी गावाकडे गेल्यानंतर मग बाकीच्या मुलांना वगैरे समजावून सांगणं, जे आता स्कूल कॉलेजमधले आहेत त्यांना?
2: हो, जेव्हा पण मला वेळ भेटतो माझ्या वेळेतून तेव्हा मी प्रेफर करतो की त्यांना एज्युकेशनमध्ये गायडन्स देणं. आणि कोणतंही एज्युकेशन हे कमी जास्त कधीच नसतं, मी याला मान्य करतो. तुम्ही इंजिनिअरिंग असो, तुमचं BSc असो किंवा काहीही तुम्ही शिका, सगळ्या एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स, प्रत्येकाची व्हॅल्यू ही प्रत्येका ठिकाणी वेगवेगळी आहे. मग हे तुमच्यावरती आहे, एज्युकेशन तुम्ही कोणत्या धोरणासाठी घेता आणि कशा, परंतु एवढंच हे करतो की तुम्ही सातत्य जर ठेवलं, प्रयत्न ठेवले, तर तुम्हाला यश नक्की भेटतं. तुम्ही कोणतीही फील्ड घ्या. आणि इंजिनिअरिंग ही अशी आहे, इंजिनिअरिंग ही आहे देशाचं जडणघडण करणारी बोलतो आपण त्यासाठी. मग ती तर फील्ड एकदम चांगली आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे, परंतु बाकीच्या फील्ड पण डावलल्या गेल्या नाहीत पाहिजेत.
1: हा तर झाला आई वडिलांचा विषय, बाकीची फॅमिली तुमची काय आहे, तुमच्या वाईफच्या बाबतीत पण सांगावं की ते तुमच्यासोबतच काम करतात, कसं आहे?
2: हो, माझी वाईफ माझ्यासोबतच काम करते, सोनल देवडे नाव आहे तिचं. तिचं पण इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधून. ती प्रॉपरची औरंगाबादची असल्यामुळे तिचं एज्युकेशन हे पूर्ण औरंगाबादमध्येच कम्प्लीट झालेलं आहे. परंतु हा सध्या आम्ही जर्मनीमध्ये एकत्रच राहतो आणि ती पण सेम कंपनीमध्ये वर्क करते जिथे मी वर्क करतो.
1: जसं की एक हा एक क्युरियोसिटीचा प्रश्न असतो, माझ्या पण वैयक्तिक क्युरियोसिटीचा हा प्रश्न आहे की तुम्ही, आपण इकडे जाऊ सुसंवादमध्ये राहतो, उमरेगावांमध्ये राहतो, आपल्याला खूप लोकांसोबत राहण्याची सवय लागलेली असते, दररोज मित्रांसोबत गप्पाटप्पा मारण्याची सवय लागलेली असते, तुम्ही 5 वर्ष झालं जर्मनीत राहतायत, ह्या सगळ्या कल्चरला मिस केल्यासारखं वाटतं किंवा कधी असं खूप वाटतं का की नको आपण सगळं गावाकडे जाऊन शेती केलेली बरी?
2: तुमचं जे इन्व्हायरमेंट असतं लहानपणापासून जिथे तुम्ही वाढलात किंवा मित्र आहेत तुमचे, मैत्रिणी आहेत, डेफिनेटली ते तुम्हाला मिस होतात, कारण जे तुम्ही टाइम स्पेंड केला असतो. इवन जो इंजिनिअरिंगचा माझा इथला 13 वर्षांमधल्या आठवणी आहेत, जो वीकेंड सॅटर्डे संडे असायचं आम्ही कॅम्पसमध्ये, जो आपण पार्टी कन्सर्ट बोलतो, मग तसं मित्रांसोबत एन्जॉय करणं किंवा कॉलेजचे जे फंक्शन आम्ही अटेंड करायचे, आम्ही असं कॉलेजचं कोणतंच फंक्शन सोडलं नाही की जिथं आम्ही असं ऑर्गनायझर किंवा आम्ही व्हॉलंटरी पार्टिसिपेंट नाही झालो. आम्ही जिथं आम्हाला भेटायचं तिथं आम्ही ट्राय करायचं, जिथं केव्हा कधी नाही भेटायचं, परंतु आम्ही ऑडियन्समधून 100% जायचं. तर ह्या गोष्टी डेफिनेटली मिस होतात. नंतर कॉलेजनंतर पण जो मित्रांचा ग्रुप होता, जेव्हा मी जॉब पुण्यामध्ये करत होतो, तेव्हा पण त्या पण आठवणी आहेत, डेफिनेटली मिस करतो. परंतु जे बोलतात ना की टाईम तुम्हाला फ्लोसोबत गेलं पाहिजे, ज्या मित्रांसोबतच्या आठवणी असतात डेफिनेटली ह्या तुमच्या लॉंग लास्टिंग असतात, आयुष्यभरासाठी असतात, परंतु ज्या तुमच्या फॅमिलीसाठी किंवा तुमच्या समाजासाठी जे आपण देणं लागतो त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. आणि कुठं ते तुम्ही कर्तव्य पार पाडताना भले ह्या तुम्हाला गोष्टी आल्या तरी तुम्हाला थोडं साईड करावं लागतं त्याला. आणि हां, म्हणजे डेफिनेटली आई वडील माझ्या इथं राहत असल्यामुळे मी मिस करतो इथं राहणं इंडियामध्ये. आणि जे कर्तव्य आहे तुमचं ते कर्तव्यासाठी तुम्हाला तिथे जर्मनीमध्ये पण तुम्हाला राहावंच लागतं.
1: आणि शेवटी हाच प्रश्न की परत तुम्ही एकदा 2012 नंतर 10 वर्षानंतर या कॅम्पसमध्ये आलात. कॅम्पसमध्ये आल्यानंतर जसं सुरुवातच आपली झाली होती की जुन्या स्मृतींना काय उजाळा मिळाला, तसं एखादं गाणं काय डोक्यामध्ये चालू होतं?
2: गाणं ऍक्च्युली मला ना
1: आवड आहे गाणे ऐकण्याची,
2: गाणे ऐकतो वगैरे मी, परंतु मला एक गॅदरिंग मधलं आठवतंय, एक ईएनटीसी डिपार्टमेंट मधून सर होते, सरांचं नाव मला आठवत नाहीये, परंतु त्यांचं गाणं ते खूप सुंदर गायचे प्रत्येक ह्याच्यामध्ये, आणि त्यांचं गाणं एक त्यांनी खूप सुंदर गायलं होतं, बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना 6000, ते गाणं जेव्हा आपण कॅम्पस व्हिजिट करतो तेव्हा मला ते गाणं आठवतं, म्हणजे आठवतं सर ते खूप सुंदर गायचे, आणि प्रत्येक कॉलेजच्या इव्हेंटमध्ये त्यांचं एक गाणं असायचं, परंतु एक ते गाणं हे खूप पॉप्युलर झालं होतं त्यावेळेस त्यांचं, हे गाणं मला प्रत्येक वेळेस आठवतं, जेव्हा पण मी इव्हन कॅम्पसच्या जवळून जरी गेलो असेल कधी तर तेव्हा ते गाणं मला आठवतं सरांचं.
1: रमाकांत जी, खरं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमचे जे अनुभव आहेत ते शेअर केले, खरं तर अजून गप्पा मारावे वाटतात, कारण तुमचं जर्मनीमधलं डेली लाईफ कसं असतं, तिथं तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे ऍक्च्युअली पूर्ण तुमची जर्मनीची लाईफस्टाईल कशी आहे याविषयी खरं तर, पण आपण निश्चित तुम्ही असं म्हणालात की डिसेंबरपर्यंत तुम्ही इथं आहात, आपण परत एक इंटरॅक्शनचा असाच एक प्रोग्राम ठेवूया जो की तुमच्या एज्युकेशन किंवा नोकरीच्या अशा गोष्टीला न धरता एक जीवनशैली आणि माणसाचा या पद्धतीनं आपण एक चर्चा करूयात निश्चित याविषयी
2: नक्की,
1: आणि आपण किमान विद्यार्थ्यांना एक मोटिवेशन भेटायला पाहिजे, त्यांना पण आउट ऑफ कंट्री जाता येऊ शकतं अशा पद्धतीनं त्यांना एक जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते, याविषयी तुम्ही जे काही आत्तापर्यंत जे काही आपल्या बोलण्यातून आपल्या संवादातून जे काही बाहेर आउटपुट निघालेलं आहे त्याच्यातून निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना याच्यातून प्रेरणा मिळणार आहे, ऐकणाऱ्यांना मिळणार आहे, केवळ इंजिनिअरिंग म्हणूनच नाही तर इतरही क्षेत्रामध्ये इतरही भागामध्ये जे एज्युकेशन घेत आहेत त्यांनासुद्धा खरं तर इन्स्पिरेशन भेटणार आहे. रमाकांत भागवत हराळकर, आपण या ठिकाणी आलात, सध्या आपण जर्मनीमध्ये आहात पण आज आता तुम्ही गावामध्ये आहात त्यासाठी तुम्हाला जास्त आनंद असणार आहे, पण तुम्ही या ठिकाणी येऊन रेडिओ तेरणाला जे व्हिजिट केली आपले अनुभव शेअर केले त्याबद्दल धन्यवाद.
2: आभारी आहे मी पण. हो, एक पॉईंट मी बोलायचा विसरलोच, म्हणजे जसं अगोदरच्या इंटरव्ह्यूमध्ये पण एक रेफरन्स होता की जे रेडिओ कन्सेप्ट आहे कॉलेज रेडिओ हे फक्त आत्तापर्यंत आपण मूवीमध्ये किंवा जे बिग कॅम्पसेस आहे जसं IIT असेल NIT असेल किंवा जे प्रायव्हेट मोठे कॉलेजेस आहेत फक्त तिथेच हा कन्सेप्ट एक्झिस्ट करत होता,
1: पण हा कॉलेजचा नाही पूर्ण जिल्ह्याचा झालेला.
2: हो, आणि हा आता तो पण तेरणा कॉलेजहून ऑपरेट होतो हे खूप म्हणजे असं प्राऊड फील गोष्ट आहेच आहे, परंतु ही एक अपॉर्च्युनिटी पण आहे प्रत्येकासाठी जे कोण, आणि जे रेडिओ कल्चर इव्हन हा एक करिअरचा पण भाग आहे, असं नाही आहे की आपण फक्त रेडिओमध्ये गाणी ऐकण्यासाठी वगैरे, परंतु हे खूप करिअर अपॉर्च्युनिटी आहे, आणि जे तुम्ही डेली करिअर कसं डेव्हलप होतं जर इथं बघायला मुलांना भेटत असेल तर ती खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे, आणि मला खूप चांगलं वाटलं जो ते रेडिओ तेरणाचा इनिशिएटिव्ह आहे, आणि मी पण जे आपले श्रोते आहेत त्यांना सांगू इच्छितो
1: ॲप डाउनलोड करा,
2: यांनी खूप इनिशिएटिव्ह आणि चांगल्या खूप मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती यांची अवेलेबिलिटी आहे, जसं अँड्रॉइड ॲपला आहे किंवा आयफोन ॲप आहे तिथं तुम्ही रेडिओ ॲप डाउनलोड करू शकता, आणि 24/7 यांना ऐकू शकता 90.4 FM फ्रिक्वेन्सीवरती. धन्यवाद श्रोत्यांना पण, आणि इथे अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल तेरणाला पण मी धन्यवाद बोलतो.
1: मित्रांनो, हे होते रमाकांत भागवत हराळकर, जे मूळ उंबरे गव्हाण तालुका उस्मानाबाद येथील रहिवासी, 2012 साली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधून यांनी एज्युकेशन कम्प्लीट केलं, आणि सध्या ते CEO आहेत, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पण आहेत झिरो ग्रॅव्हिटी सायबरनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेडची, हे पुणेचे स्टार्टअप आहे पण सध्या जर्मनीमधून ते सर्व काम पाहतात. रमाकांतजींनी येऊन या ठिकाणी सर्व भावना शेअर केल्या त्याबद्दल धन्यवाद, आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे। कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे।
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
0: मंगळा गौरी स्पर्धेचं आयोजन, माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळा गौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
3: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहन पर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिस देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
3: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94-22-93-41-80, सौ पुनगडे मॅडम 94-20-200-549, सौ जाधवर मॅडम 940-46-233-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98-50-26-29-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 253 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तीर्णा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत, जितकं आपण महत्त्व जमिनीला देत असतो तितकंच महत्त्व आपण कधी पाण्याला देतोय का याचा विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे। शेतकरी बंधूंना आपण जर असा विचार करत असाल की आपण जितकं पाणी देतोय त्या पाण्याच्या वापरावर त्याची उत्पादकता तितकी होते का किंवा त्याच्यापासून मिळणारं उत्पादन तेवढं आहे का, तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व बाबींविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत। मंडळी, आज जमिनीच्या उत्पादकते एवढेच किंबहुना त्याहून जास्त उत्पादकतेच्या संदर्भात पाण्याकडे बघावं लागणार आहे। दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे। लोकसंख्या जसजशी वाढेल तसतशी पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार आहे। त्या अनुषंगानं पाणी उत्पादकतेच्या त्याची साठवण, पाण्याचे प्रदूषण, शेतीतील ठिबक सिंचन व्यवस्था तसेच नवे तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर आपण जाणून घेणं हे खूप गरजेचं राहणार आहे। याच्यासाठी एक उत्तम उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर ते आता बघूयात। एका गावामध्ये यात्रेनिमित्त सभा भरली होती, त्यावेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या। त्यापैकीच एक स्पर्धा होती 1 किलो शुद्ध पोलादापासून, ज्याची किंमत सर्वसाधारणपणे 100 रुपये आहे, त्यात तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे कमवू शकता। यात पहिल्या स्पर्धकानं जे उत्तर दिले ते खूप इंटरेस्टिंग होतं। तो म्हणतोय 1000 रुपये तर मी सहज करू शकतो, दुसऱ्यानं सांगितलं मी त्याचे 5000 करू शकतो, तिसऱ्यानं सांगितलं 50000 आणि चौथ्यानं कमालच केली तो म्हणला मी याचे 5 लाख रुपये करू शकतो। जमलेली सभा प्रत्येकाच्या उत्तरानं अधिक अधिक चकित होत होती। सगळ्यांचे डोळे आणि कान पुढच्या उत्तराकडे लागले होते। पहिला म्हणाला मी या पोलादापासून कुऱ्हाड, कोयता, विळा अशी अवजारे बनवू शकतो। पुढचा म्हणाला मी याच्यापासून नटबोल्ट बनवू शकतो। तिसरा स्पर्धक म्हणाला मी याच्यापासून दुचाकीचा कार्बोरेटर बनवू शकतो, ज्याचे मला 50000 रुपये तरी मिळू शकतात। तर 1 किलो पोलादापासून घड्याळात लागणाऱ्या 5 लाखांच्या नाजूक स्प्रिंग्स बनवण्यासाठी चौथा स्पर्धक उत्सुक होता। मंडळी, या गोष्टीचं तात्पर्य असं की जसे पोलादाचे तसेच पाण्याचे तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचे किती पैसे करायचे हे तुमचे ज्ञान, कष्ट करण्याची तयारी, विविध कौशल्ये यावर अवलंबून आहे। एका एकरात झालेले उत्पन्न मोजून आपण एकरी उत्पादकता ठरवतो, पण आज जमिनी इतकेच किंबहुना त्याहून जास्त अधिक पाण्याकडे, पाण्याच्या उत्पादकतेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे। पाण्याच्या उत्पादकतेचा विचार का करायचा हे पाहण्याआधी जमिनीच्या उत्पादकतेचा विचार का सुरू झाला ते पाहणंसुद्धा खूप गरजेचं ठरणार आहे। प्रत्येकाच्या वाट्याला जमीन कमी होत गेली, त्यामुळे उत्पादन वाढवणे गरजेचेच झाले। जमिनीसारखीच पाण्याची उपलब्धता देखील कमी होत चालली आहे। शेतीमालाचे अनिश्चित बाजारभाव, निसर्गाची अनियमितता, हवामान बदलाचे संकट या समस्या आपल्यासमोर आहेत। पाण्याची उपलब्धता वाढत्या लोकसंख्येमुळं व बदललेल्या जीवनशैलीमुळं कमी होत चालली आहे। लोकसंख्या यापुढेही वाढतच राहणार आहे, त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार असून 1947 धरणमा साठलेल्या पाण्यातून 16% शहरी जनतेला पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा पुरवठा होत असे। आज मितीला 96% शहरी लोकसंख्येबरोबर 85% ग्रामीण जनतेला हा पुरवठा आपण करत आहोत। तज्ज्ञांच्या मते 2030 वाढलेल्या लोकसंख्येमुळं आजच्या तुलनेत पाण्याची मागणी 40-50% वाढणार आहे। त्यातही महानगरे आणि नगरे उपलब्ध पाण्याच्या 50-70% पाणी आपल्याकडे ओढून घेणार आहेत, त्यामुळे शेतीसाठी उपलब्ध होऊ शकणारे पाणी अपरिहार्याने कमी होत जाणार आहे। यासाठी उपलब्ध जमिनीत व कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त बायोमास निर्मिती करणे आवश्यक ठरणार आहे, कारण शेतीमालाचे बाजारभाव कमी झाले तरी उत्पादन जास्त असल्याने उत्पन्न जास्त मिळू शकतं आणि जास्त भाव मिळाले तर आपोआपच जास्त उत्पन्न मिळणार आहे। यासाठी पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे, कारण बायोमास निर्मितीत पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे। बायोमास ज्याला आपण जैविक वस्तुमान म्हणतो म्हणजेच वनस्पतीचे मूळ खोड फांद्या पान फुले फळे हे सर्व घटक असतात. हे बनवण्यासाठी अन्नद्रव्य आणि पाणी हे घटक लागतात. प्रकाश संश्लेषण क्रियेतून अन्न किती बनते हे कसे ठरते तर त्या झाडाची पाने म्हणजे सर्व मिळून होणारे हे क्षेत्रफळ सूर्यप्रकाशात किती आहे यावर ठरते. पानांच्या क्षेत्रफळावर आधारित प्रति चौरस मीटरला 50 ते 300 ग्रॅम बायोमास तयार होत असते. यात गंमत म्हणजे झाड यासाठी वापरते मुळांनी शोषलेले फक्त 1 ग्रॅम अन्नद्रव्य. 1 ग्रॅमपासून 200 ते 300 ग्रॅम उत्पादन करणारी ही जगातली एकमेव फॅक्टरी असू शकते. वेगवेगळ्या प्रजातीत हे प्रमाण वेगवेगळं असतं. जसं की 1 ग्रॅम अन्नद्रव्यापासून कलिंगडाचा वेल 300 ग्रॅम द्राक्षाचा वेल 100 ग्रॅम तर आंब्याचे झाड 50 ग्रॅम बायोमास तयार करू शकते. मुळे अन्नद्रव्य जमिनीकडून पानांपर्यंत पाण्यामुळे पोहोचवू शकतात. मुळांभोवती लाभदायक जीवाणू असतात. त्यांचे कार्यही महत्त्वाचे असते. मूलद्रव्यांचे परस्परांमधील प्रमाणही ठराविकच असणं गरजेचं आहे. तसेच त्यांचे पाण्यातील प्रमाणही ठराविक असावं लागतं. आणि हीच आहे पाण्याची बायोमासमधील महत्त्वाची भूमिका. मंडळी गेली 3 वर्ष पाऊस भरपूर पडत असला तरी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस कमी असण्याची व नसण्याची वर्षे येत असतात. त्या काळात भूजल उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच मुबलक पाणी असताना ते आवश्यक इतके वापरायची सवय लागणं गरजेचं आहे. पाण्याची उत्पादकता ढोबळ मानाने 2 प्रकारात मोजता येऊ शकते. प्रति घनमीटर पाण्यामुळे किती बायोमास तयार झाले, प्रति घनमीटर पाण्याचे शेतीमालाच्या विक्रीतून किती पैसे मिळाले, या दोन्ही गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. अन्नद्रव्यांचे पाण्यातील प्रमाण जास्तीत जास्त 400 PPM असणं गरजेचं आहे. यापेक्षा हे प्रमाण कमी असेल तर ते कमी पडू शकतं. प्रमाण जास्त झाल्यास जीवाणूंना त्याचा त्रास होतो. त्याचा परिणाम अन्नद्रव्य निर्मिती आणि मुळांनी करावयाचे शोषण यावर होत असतो. याचा परिणाम अर्थातच बायोमासची गुणवत्ता आणि वजन या दोन्हींवर होत असतो. झाडाच्या आरोग्यावरही बायोमास निर्मिती अवलंबून असते. झाडाचे आरोग्य अवलंबून असते झाडाचे स्वतःचे तापमान नियंत्रित ठेवण्याच्या पद्धतीमध्ये. ते पर्णोत्सर्जनावर अवलंबून असते म्हणजेच पानांच्या शोषणातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर पर्णोत्सर्जनाचा वेग अवलंबून असतो. झाडाची पाण्याची गरज या सर्व बाबी आपण समजून घेणं गरजेचं आहे. झाडाची पाण्याची गरज या सर्व शास्त्रीय बाबी आपण समजून घेतल्या की ड्रॉप आणि क्रॉपचे गणित समजते. त्यावरून बायोमास निर्मिती आणि त्यावरून उत्पादकतेचे पाण्याची भूमिका लक्षात घेतली की झाडाची पाण्याची तहान आणि ती भागवण्यासाठी पाण्याची गरज हे खूप महत्त्वाचं समीकरण या ठिकाणी निर्माण होत असतं. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे पाण्याची आपल्याला गरज वर्षानुवर्षे लागत असते. शेतीसाठी असेल, पिण्यासाठी असेल, तर या पाण्याचा जो आपण वापर करतो आहोत तो आपल्या उत्पादकतेवर आणि उत्पन्नावर सरळ परिणाम करत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर आपण उत्पन्नवाढीमध्ये कसा करू शकतो यावर आता शेतकरी बांधवांनी लक्ष देणं खूप गरजेचं झालेलं आहे. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: भव्य मंगळा गौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळा गौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळा गौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षीस देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळा गौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94-22-93-41-80, सौ पुनगडे मॅडम 94-20-200-549, सौ जाधवर मॅडम 940-46-233-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98-50-26-29-16।
0: तेव्हा माहेर मंगळा गौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आजचा चित्रपट आहे 18 जानेवारी 2002 साली प्रदर्शित झालेला ये दिल आशिकाना। हा चित्रपट दिग्दर्शित केला होता दिग्दर्शक संदेश कोहली यांनी, तर या चित्रपटाची निर्मिती केली होती अरुणा इराणी यांनी। सर्वच नवोदित कलाकार आणि त्याला सुमार कथानक यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं कमाल केली नाही, परंतु संगीतानं मात्र कमाल केली आणि हा चित्रपट संगीताच्या जोरावर लोकांच्या स्मरणात राहिला। तेव्हा आज आनंद घेऊयात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुमधुर गीतांचा।

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

ये दिल आशिकाना या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून। या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसले करण नाथ, जीविधा शर्मा, रजत बेदी, अरुणा इराणी, जॉनी लिवर आणि आदित्य पांचोली। सर्वच कलाकारांनी बऱ्यापैकी अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून केला, परंतु सुमार कथानक असल्यामुळं निर्मिती मूल्य तितकी उच्च दर्जाची नसल्यामुळं या चित्रपटाला लोकांनी तितकीशी पसंती दर्शविली नाही। या चित्रपटाच्या प्रमुख बाबींपैकी या चित्रपटाचं जे छायाचित्रण होतं ते बाबा आझमी यांनी केलं होतं। अतिशय सुरेख असं छायाचित्रण या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर आणलं। तेव्हा आज आनंद घेऊयात ए दिल आशिकाना या चित्रपटातील सुमधुर गीतांचा।

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

यदि लाशिकाना या चित्रपटाला संगीत दिलं होतं 1990 चे जादुई संगीतकार नदीम श्रवण यांनी. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेल्या आल्बमपैकी अतिशय सुंदर असा हा आल्बम म्हणावा लागेल. या चित्रपटातील गीतं गायली होती कुमार सानू, अनुराधा पौडवाल, उदित नारायण, सोनू निगम, शान आणि तौसिफ अख्तर यांनी. तर या चित्रपटाचे गीतकार होते समीर. तेव्हा आज आनंद घेऊयात 2002 साली प्रदर्शित झालेल्या ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुमधुर गीतांचा.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन. अभंगापासून लावणीपर्यंत, प्रेमगीतापासून ते बालगीतांपर्यंत आणि शाहिरीपासून लोकगीतांपर्यंत सर्व प्रकार समर्थपणे हाताळणारे गीतकार म्हणजे प्रतिभावंत कवी जगदीश खेबुडकर, ज्यांना आपण मराठी सिनेसृष्टीचे नाना म्हणून ओळखतो. त्यांच्या नावावर 3,500 कविता, 2,500 गाणी, 25 पटकथा आणि संवाद, 50 लघुकथा, 4 नाटकं, 4 दूरदर्शनच्या मालिका, टेलिफिल्म्स, मालिका गीतं, हे सारं काही जमाय. वयाच्या 75व्या वर्षापर्यंत ते काम करत होते. आपल्यालाही लाजवेल अशा दमानं आणि अशा ऊर्जेनं ते काम करायचे. कोल्हापुरातल्या एका छोट्याशा खेड्यात त्यांचं बालपण गेलं होतं. त्यांचे वडील वारकरी पंथातले आणि आई भक्तिपंथातल्या. त्यामुळं गुरुचरित्र, जात्यावरच्या ओव्या त्यांच्या कानी पडायच्या. त्यांच्या आई गायच्या ती भजनं ऐकतच ते आईच्या मांडीवर झोपायचे, त्यामुळे संगीताचे संस्कार तिथूनच सुरू झाले. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की असं ठरवून कवी काही होता येत नाही, कवीच्या नकळत कविता जन्माला येते आणि तीच सांगते की तू कवी झालास. आज त्यांच्या कवी मनाचा वेध आपण घेणार आहोत आणि आयुष्यभर कधीही तमाशा न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या कशा लिहिल्या याचं गूढ आपल्याला उकलता येणार आहे का याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची.
1: एक लाजरा मुखडा

मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. मोहित्यांची मंजुळा या भालजी पेंढारकरांच्या सिनेमासाठी जगदीश खेबुडकरांनी गाणी लिहिली. पुढे 1963 साली भालजी पेंढारकर हे साधी माणसं या सिनेमाची निर्मिती करत होते. त्या सिनेमामध्ये ते स्वतः योगेश आर टोपन नावानं गाणी लिहिणार होते. पण एका गाण्याजवळ येऊन मात्र त्यांची गाडी अडकली. त्यांनी खेबुडकरांना फोन लावला तेव्हा ते शाळेत शिकवत होते. भालजी म्हणाले, जगदीश अश्चिल तसा निघून ये. ते म्हणाले, पुढचा तास ऑफ आहे, तसा लगेच येतो. त्यांनी सायकलवर टांग मारली आणि ते स्टुडिओला पोहोचले. भालजी म्हणाले, या सिनेमासाठी त्यांना थीम सॉन्ग हवंय आणि मी जे काही लिहिलंय त्यामुळं माझंच समाधान होत नाहीये. खेबुडकरांनी विचारलं, काय हवंय नेमकं, काय लिहायचंय? भालजींनी बॅकग्राऊंड सांगितलं, लोहार काम करणारं जोडपं, पत्नीचं पतीवर असणारं प्रेम, लोहारांचा देव, त्याला वाहली जाणारी फुलं आणि गरिबीत असणारी श्रीमंती, त्यातलं समाधान. हे सारं ऐकतानाच खेबुडकरांच्या मनात ओळी छापल्या जात होत्या. भालजींनी विचारलं, कधी द्याल गाणं? यावर ते म्हणाले, कागद आणि पेन द्या. त्यांनी एका दमात अख्खं गाणं लिहून काढलं. खेबुडकर सांगायचे की त्यांना गाणं लिहायला वेळ लागत नाही, ते आपोआप स्फुरतं. या गाण्याचे शब्द त्यांनी लिहिले होते, ऐरणीच्या देवा तुला आगीन फुल वाहू दे. या गाण्याला संगीत देत होत्या त्या आनंद घण या नावानं खुद्द स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. चाल बांधताना त्यांनी खेबुडकरांना फोन लावला आणि यामध्ये छोटासा बदल सुचवला की अगिन फुल या शब्दाच्या ऐवजी ठिणगी ठिणगी असं म्हणलं तर चालेल का? त्यांनी खेबुडकरांना चाल ऐकवली. ते म्हणाले, वा छान आहे की हे शब्द लावलेल्या चालींना अत्यंत प्रभावी वाटतायत. पुढे त्यांनी विचारलं की हा बदल कुणी सुचवला? यावर त्या म्हणाल्या, या गाण्याला चाल बांधतानाच मलाच तो सुचला. खेबुडकर म्हणाले, गायिका म्हणून तुमच्या प्रतिभेची साऱ्यांनाच ओळख आहे, पण तुमच्या प्रतिभेच्या या पैलूची आम्हाला ओळख झाली याचा आनंद आहे. या गाण्यामध्ये लोहाराच्या भात्याचा साऊंड म्हणून उपयोग केलाय आणि हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं या गाण्याला वेगळाच असा साज चढवलाय. ऐरणीच्या देवाला वाहिलेल्या या ठिणगीची तेज जराही कमी झाली नाहीये, आजही ती तेवढीच धगधगतीये.

भारतीय सिनेमाचे जनक म्हणजे दादासाहेब फाळके यांच्यापासून आजवर अनेकांनी गणपतीवर काहीतरी नवीन सिनेमे काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. सिने निर्माते शरद पिळगावकर म्हणजेच सचिन पिळगावकर यांचे वडील त्यापैकीच एक. त्यांच्या लक्षात आलं की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही सिनेमा आजपर्यंत आलेला नाहीये. या सिनेमातली आली माझ्या घरी ही दिवाळी, दाटून कंठ येतो ही गाणी रेकॉर्ड झाली, पण यानंतर एक मोठा प्रश्न समोर होता. शरद पिळगावकर भर मध्यरात्री खेबुडकरांच्या घरी गेले. खेबुडकरांनी चिंतेच्या स्वरात विचारलं, एवढ्या रात्री काय काम काढलंत? पिळगावकर म्हणाले, गाडीत बसा मग सांगतो. अष्टविनायक सिनेमाचं एक महत्वाचं गाणं आहे जे तुम्ही करायचंय. खेबुडकर म्हणाले, अष्टविनायकची गाणी शांताबाई शेळकेंनी आणि शांताराम नांदगावकरांनी लिहिली आहेत ना? हो, पण त्यांच्याच्यानी काय अष्टविनायकचं गाणं होईना, तुम्हीच करणार याची मला खात्री आहे, असं शरद पिळगावकर म्हणाले. यावर खेबुडकरांनी त्यांची सगळ्यात मोठी अडचण सांगितली की अहो, मला अष्टविनायकची माहितीच नाहीये, मी त्यापैकी एकही गणपती पाहिलेला नाहीये. यावर पिळगावकरांनी अष्टविनायकची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांच्या हातात ठेवली. गाडीतून उतरताना पिळगावकर म्हणाले, खेबुडकर, काम आज रात्रीच व्हायला हवं, उद्या रेकॉर्डिंग करायचंय आणि गणेश वर्णन लोकसंगीताच्या बाजाचंच करा म्हणजे झालं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं आणि लिहायला सुरुवात केली. जणू गणपतीचं वरदहस्त त्यांच्या माथी होता आणि हे गाणं घडायचं होतं तब्बल 13 मिनिटाचं. हे गाणं आधी रेकॉर्ड झालं होतं, ते रद्द करून पुन्हा गाणं नव्यानं शूट करण्यात आलं. सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या वेळी हे गाणं आपल्याला भेटलं येतं आणि प्रत्येक गणेश उत्सवात आजही ते वाजतंच. एका रात्रीत तयार झालेल्या या गाण्याची ही कहाणी चकित करणारी. अनिल अरुण यांचं संगीत तर अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, महेश वाघमारे अशा अनेक गायकांचा आवाज क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे. हेच गाणं तुमच्या भेटीला.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण जगदीश खेबुडकरांची गाणी ऐकतोय आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. गदी माडगुळकर हे जगदीश खेबुडकरांचे आदर्श. गदिमा त्यांच्या गुरुस्थानी होते. एका मुलाखतीत त्यांच्याविषयी म्हणाले होते, मला गदिमा इतके आवडतात, त्यांचं काव्य इतकं आवडतं की अगदी त्यांचे काना मात्रा अनुस्वर सुद्धा खूप प्रिय आहेत. जयश्री दानवे त्यांच्या लेखात एकदा म्हणाल्या होत्या, गदिमा म्हणजे आधुनिक वाल्मिकी. पण त्याच काळात किलकिलत्या दारातून कोवळ्या उन्हासारखा प्रवेश करून खेबुडकरांनी आपल्या प्रकाशान रसिक मनांचा दिवाणखाना उजळून गेलाय.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतीपैकी एक म्हणजे पिंजरा. या सिनेमातली गाणी तुम्हाला बिलकुल विश्वास बसणार नाही. या सिनेमासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली होती. त्यातली 11 गाणी निवडण्यात आली. याच सिनेमातलं तुम्हावर केली मी मर्जी बहाल या लावणीविषयी एक आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. या गाण्यासाठी 49 गाणी लिहून झाली. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती लावणी लिहित होते. व्ही शांताराम वा म्हणायचे आणि ते गाणं बाजूला ठेवून द्यायचे. व्ही शांताराम म्हणाले होते, तुम्ही लिहित चला, मला हवं ते मिळालं की मी तिथं बोट ठेवतो आणि सांगतो. त्यांना असं गाणं पाहिजे होतं की समोरचा माणूस खेचला गेला पाहिजे, दर्जेदार गाणं पाहिजे. या गाण्यामध्ये नाच नसणारे शाळा मास्तर असतील, पिंजरा असेल, बसून गायलेलं गाणं तरीही दिलखेचक. ते खेबुडकरांना म्हणाले, आता आज बरीच गाणी लिहून झाली आहेत, तेव्हा जरा तुम्ही आराम करा, उद्या सकाळी आता काही नवं सुचतंय का बघा. खेबुडकरांच्या डोक्यात मात्र केवळ हेच विचार घोळत होते. खेबुडकर त्यांच्या खोलीत आले आणि रात्री 2 वाजता त्यांना गाणं सुचलं. हे गाणं लगेच व्ही शांताराम यांना ऐकावं असं त्यांना वाटलं. हा मोह काही त्यांना आवरेना म्हणून त्यांनी त्यांना 2 वाजता फोन लावला, तर तेव्हा तो लागत नव्हता कारण व्ही शांताराम सुद्धा खेबुडकरांनाच फोन लावत होते. शेवटी जेव्हा फोन लागला तेव्हा व्ही शांताराम म्हणाले, अहो असे जागू नका हो, भला भलांची झोप उडवणारी लावणी लिहायची आहे तुम्हाला, तुम्ही तुमची झोप उडवू नका. खेबुडकर म्हणाले, हो मी झोपणार आहे, पण जे सुचलंय ते तुम्हाला ऐकवू का. यावर ते म्हणाले, पूर्ण लावणी कशाला ऐकवताय, बाईच्या आणि लावणीच्या मुखड्यावरून सगळा अंदाज येतो. व्ही शांताराम वय वर्ष 60 पण अत्यंत मिश्किल आणि रसिक माणूस. खेबुडकरांनी मुखडा ऐकवला, त्यावर ते म्हणाले, वा हेच पाहिजे होतं आणि आता अंतराही ऐकवा, पुढे वाचा. व्ही शांतारामांनी गाणं ऐकलं आणि खुश झाले. जगदीश खेबुडकर यांच्याबरोबर तेव्हा त्याच खोलीत होते या सिनेमाला संगीत देणारे राम कदम. राम कदम तेव्हा डोक्यावर पांघरून घेऊन झोपले होते, पण हा सुरू असलेला सगळा प्रकार त्यांच्या कानावरती येत होता. हा फोन झाल्यावर राम कदम म्हणाले की या गाण्याची चाल तयार आहे बरं का, तुम्ही व्ही शांताराम यांना ओळनओळ ऐकवत होतात तेव्हाच मी त्याला चाल गुंफली. राम कदम यांनी या गाण्याला दिलेली ही पहिली चाल होती आणि ती फायनलही झाली. त्यांनी तसंच पांघरुणातून काहीही साथ संगत वाद्य नसताना तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं तेव्हाच रात्री 2 वाजता खेबुडकरांना ऐकवलं. काय ही खरंच सगळी मातब्बर मंडळी, प्रतिभावंत मंडळी होती याचं हे उत्तम उदाहरण आहे.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. जगदीश खेबुडकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत त्यांची पहिली कविता कधी जन्माला आली याविषयी बोलताना सांगितलं होतं. 1948 मध्ये एका प्रसंगाने ज्यात त्यांचं राहतं घर जाळण्यात आलं, त्यांचं सारं कुटुंब उघड्यावर आलं. वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्या डोळ्यासमोरच हे पेटतं घर त्यांच्या आत्म्याला पहिल्या काव्याची स्फूर्ती देऊन गेलं. आणि या अत्यंत कठीण प्रसंगातून, या वेदनेतून त्यांची पहिली कविता जन्माला आली, मानवते तू विधवा झालीस. तिथूनच त्यांच्या काव्य प्रसंगाला सुरुवात झाली. 1960 रंगल्या राती अशा या सिनेमात मला हो म्हणतात लवंगी मिरची ही ठसकेबाज लावणी इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या सिनेमांसाठी लावणी लिहिण्यासाठी त्यांना बोलवण्यात येऊ लागलं. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या लावण्या लिहिल्या, पण लावणीकार असा शिक्का बसू नये म्हणून त्यांनी अनेक भक्तिगीतं लिहिली. त्यांनी इतर काव्य प्रकारांमध्ये मुक्तपणे संचार केलाय.

आजच्या आपल्या शो मधील सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता क्लासिक रेडिओ शो मध्ये. जवळजवळ 50 वर्ष खेबुडकरांच्या लेखनेनं उत्तमोत्तम गाणी लिहिली. सगळ्या काव्य प्रकारावरती त्यांनी भरभरून प्रेम केलं. गवळण, भारूड, गोंधळ, सवाल जवाब, प्रेमगीतं, स्फूर्तीगीतं, पोवाडे, भक्तिगीतं, बालगीतं, अभंग या सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी लिहिली. खेबुडकरांचं कौतुक यासाठी की आयुष्यात एकही तमाशा न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या लिहिल्या. त्यांच्या लावणीचं हेच वैशिष्ट्य होतं की त्यांनी त्यांच्या संस्कारी लेखणीची आब आणि तोल कायम सावरून धरला. त्यांनी शब्दाचं सोनं केलं आणि कायम दर्जेदार गाणी दिली. त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट ही की ते अत्यंत निरव्यसनी होते. सुपारीचे खांड्याचंही त्यांना व्यसन नव्हतं. पण पान आणि विडा यांच्याशी संबंध नसतानाही त्यांच्याशी संबंधित 200 अधिक गाणी त्यांनी लिहिली. पेशानं शिक्षक असलेले आणि पाहता क्षणी आपल्यातलेच एक वाटणारे खेबुडकर हे त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं साधी राहणी, उच्च विचारसरणी या पद्धतीनं जगलेत. पुस्तकावर त्यांचं विशेष प्रेम होतं. ते जितके साधे होते तितकेच स्वाभिमानी होते. जवळजवळ 10,000 अधिक पुस्तकं त्यांच्या संग्रही होती. संतांच्या गाथेपासून ते अगदी नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांपर्यंत सारं काही ते आनंदाने वाचायचे. ते म्हणायचे, मी मोकळा कधी बसत नाही, एकतर मी वाचत असतो किंवा मी लिहित असतो, नाहीतर मग उपयोगाला येईल असं बोलत असतो. अर्थहीन ते कधीही बोललेही नाहीत आणि तसं जगलेही नाहीत.

महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील अशी मराठी साहित्य सेवा त्यांच्या हातून झाली. आणि म्हणूनच ते म्हणायचे, माझी गाणी म्हणणारी मराठमोळी माणसं ही माझी खरी संपत्ती आहे. लोकगीतांचं काव्यबीज लहानपणापासून त्यांच्या मनात आत्म्यात पेरलं गेलं होतं. ते कायम म्हणायचे, लहानपणी पाहिलेलं आणि अनुभवलेला ग्रामीण महाराष्ट्र माझ्या गाण्यात आलाय आणि तो माझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये डोकावत असतो. सिनेसृष्टीतल्या खेबुडकरांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने 11 पुरस्कार त्यांना दिलेत. फाळके प्रतिष्ठान, कुसुमाग्रज साहित्य, बालगंधर्व पुरस्कार, गदिमा पुरस्कार अशा अनेक मोठ्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. एका मुलाखतीत उत्तर देताना खेबुडकरांनी काव्यात्मक उत्तर दिलं होतं, कागद ही माता, पेन हा पिता, लिहिलं जातं ते बीजारोपण, वर संगीताचे संस्कार ही गर्भवाट, चित्रपट गृहात ते प्रसूत होत, रसिक त्याला आनंदानं उचलतात, गुंजारतात, त्याला घरी घेऊन जातात, ते अंगाखांद्यावर खेळवतात. अनेक गाण्यांचं असंच झालंय, त्यांनी त्यांच्या जीवापलीकडे जपलंय, जगदीश खेबुडकरला भरभरून पावलंय. क्या बात है. जयश्री दानवे यांनी लिहिलेल्या त्यांच्या एका लेखातून हा संदर्भ मिळाला. आकाशी झेप घेरे पाखरा या त्यांच्याच ओळीप्रमाणे, आकाशी झेप घेणारं हे पाखरू सोन्याच्या ध्येयाचा पिंजरा जरी सोडून गेलं असलं तरी त्यांची गीतं सदैव आपल्या स्मरणात राहतील. शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांना रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे। कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे।
2: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
0: मंगळा गौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळा गौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
3: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल, म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
3: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 233 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: पत्थर है वो मुझे रोकटो।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2353-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9441-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: गंगा गौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळा गौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। दुपार से 1:22 होता है, पण उशीर झालाय यायला। पण आपल्या आवडीची आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आज सर्व श्रोत्यांचं स्वागत करते। तिसरा सोमवार, त्याबद्दल श्रावणी सोमवारच्या सर्व श्रोत्यांना शुभेच्छा देऊयात। बरीचशी मंडळी आज धाराशिव मध्ये, तर थोडस वातावरण कसं माहितीये, ऊन पडलं होतं थोडस, आता शेवाळ असं ओझरत सावली आलेली आहे, आणि त्याचबरोबर आज सुट्टी देखील बऱ्याच ठिकाणी आहे। तर धाराशिवमध्ये आता थोडीशी सुट्टीचं वातावरण आहे, त्यामुळे भरपूर लोक जे आहेत, आज तिसरा सोमवार असल्यामुळे रामलिंगला देखील तेवढीच गर्दी आहे, आणि अगदी कॉलेजच्या जवळ वडगाव सिद्धेश्वर हे गाव आहे, तिथे देखील महादेवाचं जुनं मंदिर आहे, तर तिथे देखील आता यात्रा भरलेली आहे। तर अशा या श्रावणी सोमवारच्या सर्व श्रोत्यांना शुभेच्छा देते। आज श्रावणी सोमवारमुळे बऱ्याच श्रोत्यांचे उपवास असतात, आणि हा सण खरं तर श्रावण जसा सुरू होतो तसा पवित्र महिना हा सुरू झालेला असतो, सर्वांना माहिती आहे, आणि त्याचबरोबर सर्वजण देवाची आराधना आज करत असतात, आणि महादेवाची आराधना केल्यानंतर सर्वांनाच ती शांतता भेटते, आणि ते सुख जे असतं ते भेटतं, आणि त्याचबरोबर आपले श्रोते जे आहेत ते भरपूर आता महादेवाची गाणी देखील पाठवत असतात। तर सुरुवात करूयात, आज पाहूयात कोणाकोणाच्या फरमायशी पूर्ण होत आहेत। यायला थोडासा उशीर झाला, पण नाही का थोडासा मी देखील काय म्हणताय की माझ्या मांजरीला ताप आला होता खरं सांगते, कारण की माझ्या मांजरीच्या पिल्लाला ताप आला होता, तर ती तिला घेऊन दवाखान्यात गेले होते, तर ती खूपच तापली होती आणि जेवत पण नव्हती, त्याच्यामुळे तिला औषध आणि डॉक्टरकडे नेल्यामुळे मला थोडासा यायला उशीर झाला, म्हणून आपल्या श्रोत्यांपर्यंत मला यायला उशीर झाला। जसं काही आले आणि लगेच मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे, तर माझ्याकडे माझं मांजर प्रेम खूप आहे, माझ्याकडे 8 मांजरी आहेत खरं तर, म्हणजे जनरेशन त्यांचं माझ्याकडे की पणजी मुलगी, तिची मुलगी आणि तिची पिल्लं, त्यांची पिल्लं, अशी माझ्याकडे जनरेशन आहे त्यांची। पण सध्या तरी असं झालं की पणजी पण गेली, आजी जी होती ती गेलेली आहे, त्यांची मोठी जी मांजर होती माझी, ती तिला कुत्र्यांनी पकडलं ज्यावेळेस मी नव्हते, आणि दुसरी देखील मांजर असंच मी नव्हते, जी माझ्यासोबत उठता बसता मी जाईल तिकडे यायची, ती देखील अशीच कुत्र्यांनी पकडली। शेजारी आमच्या खूप कुत्रे आहेत, आमच्या घरी लॅब आहे, पण ते लॅबसोबत खेळायची बसायची, पण बाहेरचे कुत्रे काही चांगले नाही आहेत, त्याच्यामुळे मग ते एक झालेलं आहे, त्यामुळे तिचे पिल्लं आहेत, तसंच त्याच्यामुळे मग आता इतकं माझं ते प्रेम आहे मांजरींवरती, त्यामुळे आता ताप आला होता, त्याला दवाखान्यात मला न्यायला गरजेचं होतं, म्हणून यायला उशीर झाला। तर मांजरी प्रेम खूप झालं। आता सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईशला, सुरुवात करूयात महादेवाच्याच गाण्याने, आणि सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा तिसऱ्या श्रावण सोमवारच्या, आणि आज संकष्ट चतुर्थी देखील आहे, हा योग आलेला आहे, तर त्यामुळे बरेचसे श्रोत्यांचा उपवास नक्कीच असणार आहे। तर अशाच गीतांनी आजच्या सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला। गणरायाच्या प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण गणरायाच्या गीतांनी करत असतो, तसंच आजचं देखील गीत आपण गणरायाच्या गीतांनी करूयात।

व्हाट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आर्ज प्रगती आहेच. आणि खरं तर आता मी मांजरींबद्दल बोलले तर बऱ्याच श्रोत्यांनी मला अनंत कुलकर्णी सरांनी, नंतर आपले त्रिमूर्ती सर आहेत त्यांनी देखील, म्हणजे ज्योतिबा सर आहेत त्यांनी देखील मांजर पाणीसोबत खेळताना फोटो पाठवलाय. आणि अनंत कुलकर्णी सर म्हणतात माझ्याकडे देखील 5 मांजरी आहेत तर 2 फिरायला गेल्यात असं म्हणतात, तर त्यांनी देखील फोटो पाठवलाय, व्हिडिओ करून पाठवलाय. छान, मला देखील खूप माझं खूप मांजरींवरती प्रेम आहे, तर असे माझ्याकडे 8 मांजरी आहेत आणि त्यांच्यावरती माझं खूप प्रेम आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांवरतीच मी प्रेम करते असं काही नाही. मला मांजरांवरती अगदी पिग असतात आपले पिग, त्यांच्यावरती सुद्धा दया येते, कारण की कधी कधी ते कुत्रे पकडतात ना, तर ते मला खूप घाण वाटतं. मी अजिबात पकडू देत नाही त्यांना, कारण की ते देखील आपल्या निसर्गाची स्वच्छताच करत असतात असं मला सारखं वाटत असतं. की आपण जे आपल्या राहिलेल्या भाज्या वगैरे असतात त्या आपण टाकतो तर तेच खात असतात ते, तर त्याच्यामुळे त्यांच्यावरती देखील मला प्रेम येतं, कारण की ते घाण नसतातच मुळात, आपण उगीच म्हणतो ते, कारण की आपली आपल्या परिसरातील स्वच्छता करण्यासाठीच ते असतात. तर असं प्राण्यांवरती प्रेम आहे. तर पुढच्या फरमाईशीकडे बोलूयात. सोमवार आहे आणि त्याचबरोबर स्वीटीचा फोटो खूप गोड आलाय, गोड नमस्कार करण्याचा फोटो स्वीटीचा पाठवलाय. लॅब आहे सरांकडे पण, कुत्री स्वीटी नाव आहे आमच्याकडे आहे, ती लॅबरा डॉग आहे आणि तिचं नाव सिया आहे आणि तिला सिया बेबी म्हणतो मी प्रेम, आणि खूप छान आहे ती सिया बेबी पण आमची. तर तिचा देखील मी मध्ये बर्थडे होता तुम्हाला सांगितलं. तर अशा प्राण्यांवरती प्रेम करणारी माणसं, तसंच आमच्या गावाकडे माझ्या मम्मीच्या मम्मीकडे म्हणजे माझ्या आजीकडे देखील 7-8 गायी आहेत, ज्या गावरान गायी आहेत, खूप प्रेमळ आणि खूप मयाळू त्या देखील आहेत, आणि बैल पण आहेत त्यांचे झालेले, तर असा मोठा गोठा देखील आहे. परत गावाकडे चुलत्यांकडे शेळ्या आहेत, तर पण तिकडे नाही जाणं होत मला जास्त, इकडेच थोडंसं जास्त प्रेम वगैरे असं म्हणतात. तर चला बोलूयात पुढच्या फरमाईशीकडे. सोमवारची फरमाईश आहे आणि यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. प्रमिलाताई बारबोले ज्या आपल्या नियमित श्रोत्या आहेत, सोमवारी त्यांची खास असते फरमाईश की त्यांचा सोमवार असतो आणि त्यामुळेच त्या जास्त फरमाईशी देत असतात, सोमवारीच त्यांची फरमाईश असते. दारफळवरून आपल्या नियमित श्रोत्या, तसंच जयश्री महाडिक दारफळ येथून, बरे आहात का प्रगतीताई, आज बरी वाटते ना, सर्दी वगैरे जाणवत नसेल ना माझ्या आवाजात, थोडीशी आहे पण मला जाणवतं, तुम्हाला जाणवतंय का सांगा, मी बरी वाटते मला तरी थोडी. तर त्यांना सोमवार आहे त्यामुळे जे अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील गीत आहे थोरली जाऊ या चित्रपटातील खूप सुंदर असं गीत ऐकूयात. प्रमिलाताई बारबोले आणि जयश्री महाडिक दारफळ येथून आपल्या नियमित श्रोत्या यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हाट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. तर यानंतरची फरमाईश, बऱ्याच दिवसानंतर मी तर म्हणत होते कुठे गायब झाले की काय असंच वाटत होतं मला. असे आपले श्रोते प्रकाश बोबडे सर, बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाईश आलेली आहे, काय म्हणतात पाहूयात. मला तर वाटलं सर तुम्ही गायब झाला, 2-3 दिवस तुमचा मेसेज नाही काही नाही. तर चला आज मेसेज पाहून तुम्हाला तुमचा मेसेज येऊन सुद्धा देखील मला खूप छान वाटलं. तर सर काय म्हणतात पाहूयात. प्रकाश बोबडे राहणार फलटण जिल्हा सातारा. आज मला माझे फेवरेट शाहरुख खान यांचा वीर जारा या चित्रपटातील सुंदर गीत ऐकायचं आहे आणि या चित्रपटातील सुंदर प्रसंग, चला प्रसंग देखील आहे सरांकडे. वीर आणि जाराची आई मिरियम हयात खान यांच्यातील भावनिक प्रसंग यामध्ये जराची आई वीरला विनंती करते असा प्रसंग आहे. तर मी जराची आई आहे पण आज कदाचित तिला माझी मुलगी म्हणण्याचा अधिकारही मी गमावला आहे. ती आता तुमची आहे, कृपया आमची मुलगी आम्हाला परत द्या, नाहीतर तिचे वडील हा अपमान सहन करू शकणार नाहीत आणि त्यांचा जीव जाईल. तुम्ही लोकांचे जीव वाचवता, तुम्हीच जराचा जीव वाचवला आहे, आता तिच्या वडिलाचाही जीव वाचवा. याच्यावर वीरचे उत्तर आहे खूप सुंदर. आईला मुलाकडे विनवणी करावी लागत नाही, फक्त आदेश द्यावा लागतो. जराची आई म्हणते, तुमच्या मुलकातला प्रत्येक मुलगा तुमच्यासारखा असतो का, असा त्यांनी क्वेश्चन विचारला. तेव्हा वीर म्हणतात, हे तर मला माहीत नाही पण माझ्या देशातील प्रत्येक आई तुमच्यासारखीच नक्कीच असते. वा क्या बात आहे, खूप सुंदर सर, खूप छान. आता समजलंय की नाही आपल्या श्रोत्यांना, माहीत नाही मला, समजलं ना मी काय म्हणते ते. कॉन्व्हर्सेशन आहे वीर जाराच्या चित्रपटातील. जारा म्हणजे प्रीती झिंटा आहेत, त्यांची आई शाहरुख खानना विचारते की जेव्हा त्या भेटतात वीरला म्हणजे शाहरुख खानना, तेव्हा त्या म्हणतात की माझ्या मुलीला परत द्या, ती तुमची झाली आहे सध्या पण तिच्या वडिलांना हा अपमान सहन होणार नाही. आमची जर मुलगी आम्हाला परत दिली तर तिच्या वडिलाचा नक्की जीव वाचेल, पण तुम्ही माझ्या जाराचा जीव वाचायला होता तसाच तिच्या वडिलांचा देखील वाचवा. त्यावरती त्यांची आई त्यांना म्हणते, त्यावेळेस याच्यावरती उत्तर देतात शाहरुख खान की आईला मुलाकडे विनवणी करावी लागत नाही, आई फक्त आदेश देऊ शकते. तेव्हा जाराची म्हणजे प्रीती झिंटाची आई म्हणते की तुमच्या प्रत्येक देशातील मुलगा हा असा आहे का तुमच्या मुलगातला, तर तेव्हा वीर म्हणतो की हे मला माहीत नाही पण माझ्या देशातील प्रत्येक आई तुमच्यासारखी नक्कीच असते, असा छोटासा किस्सा सरांनी सांगितलाय. आणि यश जी यांचा हा सुंदर चित्रपट आणि त्यामधील हा सुंदर प्रसंग आणि या सुंदर चित्रपटातील लता मंगेशकर रूपकुमार राठोड यांच्या आवाजातील हे गीत आहे

ये खूप सुंदर गाणं आहे करत्रे, एकदम सायलेंट आहे पण एक भाव सांगणारं गीत आहे जे मनात खोलवर कुठेतरी रुततं. आणि हे सुंदर गीत मला आणि माझे मित्र गणेशची खलाटे तसेच रेडिओ तेरणाच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमधील सर्व सन्माननीय सदस्य यांना ऐकायचं आहे. धन्यवाद प्रगतीजी, असं त्यांनी सांगितलं आहे. थँक्यू सो मच सर, खूप छान असा प्रसंग सांगितलात. आणि सर खूप मोठे फॅन आहेत शाहरुख खान यांचे. तर ऐकूयात प्रकाश बोबडे सर राहणार फलटण, जुलिया सातारा यांची वीर जारा या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फॉर मायश.

0: आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. अगदी रेडिओवरती वेगवेगळे मेसेजेस येत असतात, वेगवेगळ्या आठवणी लोक सांगत असतात, कधी दुःखाच्या कधी सुखाच्या आणि कधी कधी अगदी हळव्या करणाऱ्या. तर पुढची देखील अशीच फरमाईश आपल्या श्रोत्यांनी पाठवली आहे. खरं तर आपले जवान हे आपल्यासाठी एक प्राऊड वाली मुवमेंट आहे. आपले जवान जे आपल्यासाठी तिथे सीमेवरती लढत असतात, ते थांबलेले असतात, म्हणून आपण सेफ असतो. अशा जवानांसाठी राखी पाठवलेली आहे. तर अशा प्राचार्य आहेत श्रीमती निर्मलाताई ठोकळ, प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय इंदिरानगर विजापूर सोलापूर येथून. तर अगदी चिठ्ठी पण पाठवलेली आहे, पत्र आणि त्याचबरोबर व्हॉइस देखील त्यांनी पाठवलाय. ऐकूयात त्या काय म्हणतात त्यांच्या आवाजामध्ये.
1: नमस्कार, मी पूनम हनुमंत चव्हाण श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात सहशिक्षिका म्हणून काम करते. आम्ही प्रत्येक वर्षी रक्षाबंधन निमित्त प्रशालेतील विद्यार्थिनींकडून वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बनवून घेतो आणि त्या भारतीय जवानांना, सीमेवरती तैनात असलेल्या भारतीय जवानांना पोस्टाच्या माध्यमातून पाठवतो. या राख्यांचा उपक्रम सलग 2019 पासून चालू आहे आणि प्रत्येक वर्षी आम्हाला भारतीय जवानांकडून प्रतिसाद म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे पत्र, गिफ्ट आणि मेसेजेस येत असतात. खरं तर ही भावना मनाला खूप सुखावणारी आहे की भारतीय सीमेवरती तैनात असलेल्या जवानांना आपलं जे रक्षण करतात त्यांना रक्षाबंधन निमित्त हा जो प्रेमाचा धागा आहे तो आम्ही पाठवतो. आणि विशेष म्हणजे या राख्या आम्ही आमच्या प्रशालेतल्या विद्यार्थिनींकडून बनवून घेतो, त्यामुळे त्या राख्या हाताने बनवल्याचा सुद्धा आनंद असतो. प्रत्येक वर्षी भारतीय जवानांना या राख्या मिळाल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद म्हणजे आमच्यासाठी एक कौतुकाची थाप असते. आणि याचबरोबर आपण देशसेवेमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं सहानुभूती सहकार्य करतोय. देशाचं रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना, आमच्या बांधवांना आम्ही राख्या पाठवून त्यांची मानसिकता, त्यांचं आरोग्य आणि त्यांचं दीर्घायुष्य व्हावं म्हणून त्याबरोबर एक पत्र, त्याचा मायना आम्ही तयार करून विद्यार्थिनींकडून पाठवतो. आणि भारतीय जवानांसाठी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक देशभक्तीची भावना जागृत करण्याचं काम आम्ही या निमित्तानं करत असतो. हा उपक्रम आमचा सलग चालू आहे आणि याही पुढे आमचा उपक्रम असाच चालू राहील. आणि या निमित्तानं रक्षाबंधनला आमच्या ज्या राख्या भारतीय जवानांपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यांच्याकडून आमच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. धन्यवाद.
0: खूप छान अगदी मॅडमनी ते व्हॉइस नोट पाठवलेलं आहे. तर नमस्कार प्रगती मॅडम, आम्ही सर्व सैनिक अरुणाचल प्रदेश येथे तैनात आहोत. आम्हाला काल श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथून एक पार्सल मिळालं. त्यात त्यांनी राख्या पाठवलेल्या होत्या. त्या आम्ही सर्व सैनिकांनी एकमेकांना बांधून रक्षाबंधन सण साजरा केला आणि शाळेतील शिक्षिका पूनम चव्हाण मॅडम यांना एक व्हॉइस नोट पाठवण्याची विनंती केली. त्यांनी ती पाठवली आहे. आता तुम्हाला आम्ही विनंती करतो की ती नोट आम्ही रेडिओवर प्रसारित तुम्ही करणार का, असं सरांनी विचारलं होतं मला. तर का नाही सर, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तर का नाही मी नोट तुमची प्रसारित करणार. आणि इतका छान उपक्रम मॅडम करत आहेत आणि अगदी तुम्ही तिथे असाल तरी त्या राख्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या, त्या तुम्ही बांधून देखील घेतल्या, हे खूप छान वाटलं मला. आणि भारतीय सैनिक आहेत आपले प्रमोद मेढे सर जे जळगाव इथून आहेत, दीपक बागुन नाशिक इथून आहेत, भरत वाघमारे सातारा, विनोद ठाकरे चंद्रपूर, चेतन कोळटके अमरावती येथून. आणि आज एक सुंदर असं गीत त्यांना ऐकायचं आहे. तर जे गीत मला सध्या आठवतंय, लक्ष या चित्रपटातील गीत आहे. आणि सर्वच या सैनिकांना माझा सॅल्यूट आहे. तर थँक्यू सो मच सर, खूप छान अशी आठवण तुम्ही सांगितलीत आणि नक्कीच आज खूप छान वाटलं. हा मेसेज एक पॉझिटिव्ह वाईब्स घेणारा आला आजच्या सोमवारच्या या मोटिवेशनल, खरं तर दिवसाची सुरुवात म्हणतो आपण की मोटिवेशनल किंवा पॉझिटिव्ह वाईब्स, तसाच वाईब्स आत्ता मला तुमच्या या मेसेजमधून त्या मॅडमकडून भेटलेली आहे. तर थँक्यू सो मच. आणि नक्कीच आपले जे सर्व श्रोते आहेत ते देखील नक्कीच प्राऊड करतील, कारण की भारतीय सैनिक म्हणून सर तिथे तैनात आहेत आणि तिथे असून देखील अरुणाचल प्रदेशमध्ये ते आहेत आणि तरी देखील रेडिओ तैनात त्यांना खूप आवडतोय. त्यांनी सध्या मला सांगितलंय की मी 1 ते 3 हा जो वेळ असतो तो खास करून ते थांबतात आणि रेडिओ तैनाचा व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम ऐकतात. थँक्यू प्रमोद सर, असंच ऐकत चला आणि आनंदी राहत चला.

आणि एक वेगळाच जोश येतो जेव्हा आपल्या देशभक्तीपर आपण गीत ऐकतो ना, खूप वेगळी एनर्जी येते आणि खूप छान वाटतं की आपण आपल्या देशात, या देशात आपला जन्म झाला आहे असं भारी वाटतं ना. की ही गाणी जेव्हा ऐकतो तेव्हा वेगळी एनर्जी येते आणि खरंच आपल्या सैनिकांचं तेवढंच कौतुक आहे की ते आहेत म्हणून आपण इथे सुखी राहतो. तर पुन्हा एकदा सर्व आपल्या भारतीय सैनिकाला सॅल्यूट करूयात रेडिओ उत्तरणाकडून आणि वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढचं देखील गीत अगदी वेगळं गीत, हरिहरन लता मंगेशकर यांच्या आवाजातील लम्हे हा चित्रपट, अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचं हे गाणं आहे जे गीत कभी मैं कहूँ कभी तुम कहो असं गीत आहे. खूप सुंदर एक वेगळा चित्रपट यशराज यांनी केला होता, खूप वेगळा चित्रपट हा, पण वेगळ्या धाटणीचा चित्रपट आपल्याला पाहायला भेटतो. स्टोरी पाहायला गेली तर डबल रोल आहे आणि ते मी सांगाव की नाही मला कळत नाही, पण चित्रपट एक वेगळ्याच धाटणीचा घेऊन यशराज यांनी हा चित्रपट केला होता आणि तितकाच तो गाजला देखील. आणि लम्हे हा सर्वांच्याच ते म्युझिक असेल, चित्रपट असेल किंवा ते ऍक्टिंग असेल, श्रीदेवी आणि अनिल कपूर यांची ती सर्वांच्याच स्मरणात राहिलेली आहे. तर रोहित कुंभार, तुकाराम कुंभार बढार कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोते सध्या आहेत, तर त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच ऐकूयात रोहित सर आणि तुकाराम सर यांची व्हॉट्सअपवर माहिती.

व्हॉट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमात पुढची फरमाइश घेऊयात मुकाम पोस्ट पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून बंटू गवळी सरस्वती गवळी ओम दादा गवळी यांची आणि सरांना गीत ऐकायचं आहे. अमिषा पटेल आणि अर्जुन रामपाल यांच्यावर चित्रित झालेलं गीत आहे हमको तुमसे प्यार है या चित्रपटातील तेरे इश्क में पागल हो गया दीवाना तेरा रे. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील सुमधुर आवाज असलेलं हे गीत आहे आणि खूप दिवसानंतर फरमाइश पाठवली आहे तर पूर्ण करा. ऐकूयात बंटू गवळी आणि सरस्वती गवळी आणि ओम दादा गवळी यांची व्हॉट्सअप फरमाइश.

0: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश ऐकवत श्रोत्यांच्या आवाजात आपल्या नियमित श्रोते आहेत पल्लवीताई कुंजे. आज त्या धाराशिवमध्ये आहेत, आत्ता त्या दर्शनासाठी तुळजापूरला गेलेत असं त्यांनी सांगितलंय मेसेजमध्ये. पण पाहूयात व्हॉइसमध्ये त्यांनी काय म्हटलंय, ऐकूयात त्यांच्याच आवाजामध्ये.
1: हाय प्रगतताई, नमस्कार. मी पल्लवी कुंजे, मुक्काम पोस्ट शिंदेवाडी, तालुका कवठेमुखा, जिल्हा सांगली. काय आजच्या सोमवार ते सोमवार व्हॉट्सअप फरमाईश कार्यक्रमात माझ्या आयुष्यात एका अतिशय खास आणि आनंदाच्या क्षणासाठी एक सुंदर गाणं मागत आहे. काय आज मला धागोसी बंधा हे अक्षय कुमार यांच्या चित्रित झालेलं आणि श्रेया घोषाल व अरिजित सिंग यांच्या सुंदर आवाजात गाणं माझ्या लाडक्या मोठ्या भावासाठी संतोष शर्मंदे दादा याच्यासाठी एक ऐकायचं आहे. काही आज मी धाराशिवमध्ये आहे आणि आज मी खूपच खुश आहे, कारण माझ्या दादाला राखी बांधण्यासाठी लाडक माझ्या लाडक्या बहिणीला भेट देण्यासाठी माझा मुलगा कृष्ण आणि आईसोबत मी काल धाराशिवला आले. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझा दादा आणि माझी बहिणी मला घेण्यासाठी सुद्धा धाराशिव बस स्टँडवर आले होते. गेल्या तब्बल 4 वर्षापासून आमची भेट झाली नव्हती, त्यामुळे दादा बहिणीला समोर पाहिलं आणि खरंच माझं मन भरून आले. 4 वर्षाचं अंतर होतं, भेटी गाठी झाल्या नव्हत्या, पण भाऊ बहिणीचे नात्यात प्रेम कधीच कमी होत नाही. उलट एवढ्या वर्षांनी भेटल्यावर त्या प्रेमाची जाणीव आणखी घट्ट होती. आज दादाच्या हातात राखी बांधताना माझ्या मनाला एकच वेगळंच समाधान मिळालं. त्या क्षणी असं वाटलं की 4 वर्षाचं अंतर एका क्षणात मिटून गेलं. राखीचा हा धागा छोटासा पण त्यात दडलेलं प्रेम मात्र संपूर्ण आयुष्य एवढं मोठं असतं. आज महादेवाचा उपवास आहे म्हणून महादेवाच्या चरणी माझी एकच प्रार्थना, माझ्या दादा बहिणीचा प्रेमळ आशीर्वाद असाच कायम माझ्यावर राहू दे. त्यांच्या सुखी संसारात प्रेम सुख समाधान आणि आनंद सदैव फिरत राहू दे. साई, आज मी धाराशिवला आले आहे, त्यामुळे मी तुमची जी भेट घ्यावी तुम्हाला भेटून मला फक्त गप्पा मारायला अशी खूप इच्छा होती. पण काही अडचणी मला चांगला परत जावं लागणार आहे, त्यामुळे यावेळी तुमची भेट होऊ शकत नाही. त्यात थोडं वाईट वाटतं, पण ताई आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. 4 वर्षांनी दादा बहिणीला भेटले, दादाच्या हातात राखी बांधली आणि पुन्हा एकदा आपल्या भाऊ बहिणीच्या प्रेमाचे उभ अनुभवली. आज मी माझी बहिणी आई भावा दादाची पोर मुलं सगळेजण तुळजापूरला जात आहे देवीचे दर्शनाला. म्हणून माझ्या या आनंदाच्या दिवशी माझ्या भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला समर्पित धागोसे बंधा हे गाणं नक्की लावो ही मनापासून विनंती. दादा, तुमच्या हाताला बांधलेली ही राखी फक्त एक धागा नाही तर आपल्या नात्याला प्रेम, विश्वास, जिवाळा आणि आयुष्यभराची साथ याचं सुंदर प्रतीक आहे. कितीही वर्ष दूर गेली, कितीही अंतर आलं तरी भावाच्या मनातलं बहिणीसाठी आणि बहिणीच्या मनात भावासाठी असलेलं प्रेम कधीच दूर होत नाही. ताई, माझ्या या आनंदाच्या क्षणी माझी ही फरमाईश तुमच्या सुंदर आवाजातून सगळ्यांना श्रोत्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद ताई, रेडिओ त्यांना परिवाराला मनापासून शुभेच्छा. आपली माणसं, आपला आवाज.
0: चला तर असंच प्रेम ताईंचं आणि दादांचं वाढू देत दर राखी पौर्णिमेला ते भेटू देत अशी मी देखील त्यांना देवीकडे देवाकडे प्रार्थना करते. आणि हा तुमचा आनंद असाच द्विगुणित करण्यासाठी नक्कीच तुमचे फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात पल्लवीताईंसाठी ही पल्लवीताईंच्या भावांसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला बहीण भावाचं हे प्रेम सांगणारं गीत होतं, तर पुढची फरमाईश घेऊयात. गणपती बाप्पा देखील आता जवळ येतोय, म्हणजेच त्याचं आगमन होण्याच्या तयारीत देखील बरेचशी मंडळी असतील, कारण की बरेचसे आपले श्रोते जे आहेत ते आता गणपतीचं काम करतायत आणि तिथून देखील फरमाईश पाठवतायत. अगदी शेवटचा हात तो बाप्पांवरती फिरवतानाचा देखील फोटो आणि बाप्पांचे फोटो देखील माझ्यापर्यंत येतात. तर त्याच निमित्त आज त्यात योगायोग असा आहे की संकष्ट चतुर्थी देखील आहे आणि तिसरा श्रावणी सोमवार देखील. त्याच निमित्त बऱ्याच दिवसानंतर आपले नियमित श्रोते जे आहेत भारत गॅस टँकर ना सर, हा भारत गॅस टँकर ड्रायव्हर तसेच LIC एजंट श्री दयानंद जाधव सर, मुक्काम पोस्ट लोहारा, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. आज श्रावणातला तिसरा सोमवार व संकष्ट चतुर्थी निमित्त रेडिओ दिनाच्या सर्व श्रोत्यांना शुभेच्छा. आणि आज मला गणपती बाप्पाचंच गीत ऐकायचं आहे, तेव्हा माझी फरमाईश पूर्ण करावी. आमच्या भारत गॅस ड्रायव्हर संघातील सदस्य दिगंबर सगर, खंडूराजे भोकरे, लक्ष्मण मुर्मे, राम मुर्मे, नागनाथ साळुंके, विजय दुधंबे, अर्जुन सगर, सुधर्म भोसले, महादेव भोसले.

चला बाप्पाच्या सुंदर गाण्यानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश आलेली आहे ती म्हणजे रेडिओ त्रेणाचा नियमित श्रोता आहे सोमवार टू सोमवार माझी देखील फरमाईश असते. तर ताई आज मला गाणं ऐकावं असं वाटतंय. ते गाणं म्हणजे आहे कुमार शानू अलका याज्ञिक यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आहे मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातील गीत आहे. अगदी साजेस शोभून असं ऐकण्यासारखंच जे गीत आहे कुमार शानू अलका याज्ञिक यांच्या आवाजातील. अनु मलिक यांचं म्युझिक आहे हसरा जयपुरी यांचं म्युझिक सॉरी गीत आहे. तर हेच गीत त्यांना ऐकायचं आहे महेश हेबळे सर किल्लारी तलका उसा जिल्हा लातूर येथून. तर गीत खूप गाजलेलं आहे हे देखील 90s चित्रपट खूप गाजलेला आहे. तर याच गीतासाठी फरमाईश पाठवली आहे ऐकूयात महेश साबळे सॉरी महेश साबळे सर महेश हेबळे सर जे आहेत किल्लारी तालुका उसाजुला लातूर यांची.

चला अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांच्या आवाजातील गीत पुढची देखील फरमाईश अशा सुंदर अशा गीतासाठी लता मंगेशकर उदित नारायण यांचा आवाज आता पडद्यावरती आहे शाहरुख खान माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर चित्रपट दिल तो पागल है या चित्रपटातील गीत आलेलं आहे आपले नियमित श्रोते सोमवार टू सोमवार यांची फरमाईश असते सुनील जाधव सर पाटील गल्ली औसा जिल्हा लातूर माझे मित्र काकासाहेब जाधव नागेश माळजे योगेश यादव विजय बनसोडे खलू बागवान आम्हा सर्वांना आज दिल तो पागल है या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे ऐकूयात आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा

0: पळत पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश खारी बिस्किट या चित्रपटातील गीतासाठी, आणि श्रोते धाराशिवचेच आहेत. नवीन श्रोते आहेत संतोष, असं त्यांनी पाठवले. धाराशिवमध्ये राहतो. गेली 4 वर्ष मला माझ्या गुड्डीकडे जाता आलं नाही, यावर्षी पण जाता आलं नाही, पण बहीण भावाचं नातं कधी तुटलेलं नाही. हे आज माझ्या गुड्डीनं दाखवून दिलंय. माझ्यासाठी सांगलीहून इथंपर्यंत आली आहे, तिच्यासाठी गाणं ऐकायचं आहे. तर खारी बिस्किट या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तुझाच संतोष दादा, प्रगती दिदी व गुड्डी, असं त्यांनी पाठवलंय. तर थँक्यू सो मच सर. म्हणजेच पल्लवी ताईंच्या भावांचीच आय थिंक सो ही मेसेज असेल, की त्यांनीच पाठवला हा मेसेज. मला वाटते सांगलीवरून त्याच आले तिथे सध्या तरी. तर पल्लवी ताईंसाठी त्यांच्या भावांनी देखील आज फरमाईश पाठवली आहे. तर थँक्यू संतोष दादा, तुम्ही देखील रेडिओ तेणासोबत कनेक्ट झालात, त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि असंच ऐकत राहा रेडिओ तेणं. आणि गुड्डीला या माध्यमातून तुम्ही भेटू शकता, माहिती तुम्हाला. त्यात जर सोमवार टू सोमवार फरमाईश मला पाठवत असतात, तसं तुम्ही देखील तिच्यासाठी खास कनेक्टिव्हिटी राखण्यासाठी तुम्ही व्हॉइसमध्ये मला मेसेज नक्कीच पाठवू शकता, मी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन. ऐकूयात संतोष दादांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: बिस्किट बिस्किट नाव आहे आपला. राजकुमारी आहे.

बहीण भावाचं नातं सांगणारा असा हा चित्रपट आहे खारी बिस्किट. यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. 90s मध्ये सुपर डुपर हिट ठरला चित्रपट आणि तो आजता गायत आपल्या स्मरणात आहे. कुमार शानू अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील गीत, राहुल रॉय अनु अग्रवाल यांचा चित्रपट. आता चित्रपट सांगा बरं कोणता चित्रपट आहे. अगदी सुपर डुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. सर्वच गाणी लोकप्रिय आहेत आणि चित्रपट देखील ब्लॉकबस्टर आहे. असा चित्रपट कोणता आहे तो नक्कीच मला सांगा. तर या चित्रपटाने विक्रम केलेला आहे त्या काळात आणि त्यामधील सर्वच गाणी आजता काय सुपरहिट ठरलेली आहेत. तेव्हा आज हे गाणं जे ऐकायचं आहे शेखर दादांना ऐकायचं आहे. शेखर कदम आणि सर्व कदम परिवार लोंढेवाडी तालुका माढा येथून. तर दादांना आज गीत ऐकायचं आहे तर नक्कीच आनंद घेऊयात. शेखर दादा, दादांची तब्येत कशी आहे, बरी आहे का, समाधान दादांची मला नक्की सांगा. तर आज शेखर दादांना सर अजून कोणी मला मेसेज केलाच नाही तर मी सांगते. आशिकी या चित्रपटातील गीत आलेलं आहे. सुंदर असं गीत आहे. तू मेरी जिंदगी है. छान असं गीत ऐकूयात. आशिकी या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. आणि पुन्हा जाऊयात त्या 1996 आणि 1997 सालीच्या काळामध्ये आणि पुन्हा एकदा तो आनंद घेऊयात.

पॉट्स ऑफ फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच. पुढची फरमाईश माझ्याकडून देणार आहे मी, कारण की आज आहे जयवंत कुलकर्णी यांचा बर्थडे, तर तो सेलिब्रेट करूयात. जयवंत कुलकर्णी यांचा, यांची बरीशी गीतं आपल्याला आवडतात आणि खरं तर त्यांचा प्रोग्राम देखील आपण क्लासिक रेडिओ शो केलेला आहे. आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे तत्कालीन प्रसिद्ध शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडून त्यांनी घेतलेला आहे. आणि त्यांचं जास्त 70s तरुणा इतकी त्यांच्या गाण्यावरती आवाजावरती अगदी फिदा होती. त्यांनी मंचावर उभे राहून गायलेलं सर्वांनाच माहिती गाणं, हिल हिल पोरी हिला तुझ्या कपालीला तिला. आणि त्याच्यातलं दुसरं एक गाणं जे मला त्याच्यातलं एक कडवं फार आवडतं ते म्हणजे

सळसळली असं ते गाणं आहे. आणि जयवंत कुलकर्णी यांची आणखीन बरीचशी गाणी आहेत जी आपल्याला आवडतात, त्यातलंच मला हे देखील गीत त्यांचं फार आवडतं. आणखीन गीतं आपण ऐकू शकतो, तर तुम्ही मला 979-500-900 या क्रमांकावरती व्हॉट्सअप फरमाईशमध्ये पाठवू शकता त्यांची गीतं. त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करूयात. आणि उडत्या चालींच्या संगीतासोबत जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील म्हणजे जोरस्कपणा किंवा त्यांच्या काळाची खासियत गाण्याची होती, त्या काळच्या ती उडत्या गाण्यांची होती. चित्रपटांसाठी व भावगीतांसाठी हा प्रयोग त्यांचा नवीनच होता. जयवंत कुलकर्णी यांनी जी चित्रपटात गायलेली गाणी आहे, बऱ्याच गाण्यांमध्ये गावरान बाज ठासून भरलेला होता. तर अशाच जयवंत कुलकर्णी यांचा बर्थडे सेलिब्रेट करूयात. आणि खास त्यांच्या बर्थडे निमित्त त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी बर्थडे ऑफ द डे करूयात. आणि ऐकूयात ही सुंदर अशी व्हॉट्सअप फॉर माईश.

सुंदर असं गीत आणि एक म्युझिक बघा ना, किती वेगळं म्युझिक आपल्याला ऐकायला भेटलं आणि थोडासा ट्रॅक चेंज देखील झाला. तर थोडीशी गाणी आजची वेगळीच आली आहेत. आजचा प्रोग्राम एकदा असा असा सायलेंट चालल्यासारखा वाटत होता मला. तर जयवंत कुलकर्णी यांची गीतं आता घेऊयात आणि पुढची फरमाईश घेऊयात. जयवंत कुलकर्णी यांच्या बर्थडेनिमित्त आपल्या श्रोत्यांनी फरमाईश पाठवली आहे, ती म्हणजे दादा कोंडके यांचा जो चित्रपट होता सोंगाडे या चित्रपटातील त्यांचं गीत आहे. ते देखील गीत छान आहे, मळ्याच्या मळ्यामध्ये कोंडग उभी. हे गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत लोंढेवाडी येथून निशांत लोंढे, अस्मिता दिदी, प्रगती दिदी, तन्वी दिदी, सुयेश, तन्मय, तनय, समस्त लोंढे परिवार. तर नक्कीच आनंद घेऊयात लोंढेवाडी येथून. आपले नियमित श्रोते जे आहेत निशांत दादा यांची फरमाईश आहे. तर नक्कीच आज जयवंत कुलकर्णी यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त त्यांनी हे गीत पाठवलं. ऐकूया, आनंद घेऊयात.

0: खूबी
1: राखण करते मेरा वजी
0: माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौबी
1: राखण कर...

सोंगाड्या या चित्रपटातील हे गीत होतं आणि बरीचशी गाणी जी आहेत ती जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली आहेत दादा कोंडके यांची. आणि मला तर आधी तसंच वाटायचं जसं की महेंद्र कपूर यांचा तर सेम टू सेम आवाज दादा कोंडके यांचा असल्यासारखा वाटतो, तसंच जयवंत कुलकर्णी यांचा देखील. हे गाणं माहिती नव्हतं की जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील आहे. तसंच अष्टविनायका तुझा महिमा कसा हे देखील त्यांच्या आवाजातील गीत आहे असं मला डॉक्टर सरांनी सांगितलं आताच. तर थँक्यू सर. आणि पुढची फरमाईश देखील अशा छान अशा गीतासाठी आहे. ते गीत ऐकायचं आहे आपल्या श्रोत्या आहेत मीनाक्षी सुनील ढेकणे राजे शिवाजीनगर लातूर येथून बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवत आहे. कृपया माझी फरमाईश पूर्ण कराल का? गाणं फार सुंदर आहे, गाण्याची चार बोल तुम्हाला गायचे आहेत तर फरमाईश करते. माझ्या मैत्रिणी सौ गीता जाधव संगीता माने आणि नक्कीच मला गीत ऐकू असं त्यांनी सांगितलंय. तर नक्कीच आर्डीनचा म्युझिक गुलजार यांचं गीत छान गीत आहे आणि गीत साजेसं गीत आहे जसं की आपण नाव विसरू शकतो चेहरा विसरू शकतो पण आवाज ही आपली ओळख असते आणि माझं सध्या तसंच आहे की माझी आवाज हीच ओळख आहे. याच आवाजावरती सर्व लोक जे आहेत ते मला ओळखतात. तर असं सुंदर गीत त्यांनी साजेसं सांगितलेलं आहे. तर मला जमेल की नाही माहिती नाही. किनारा हा चित्रपट आहे, जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचं गीत आहे. खूप सुंदर असं गीत आहे. मला जमेल अशी मी गॅरंटी देत नाही, मी ट्राय करते फक्त.

चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है।

आज हे तर मी फक्त ट्राय केले, मला जमलं की नाही माहिती नाही. ऐकूयात अमीनाशी ताईंची आणि त्यांच्या सर्व मैत्रिणी ज्या त्यांच्यासोबत आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला छान असं गीत, पुढची फरमाईश वेगळ्या धाटणीचं गीत आता पुन्हा जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील एक उडत्या चालीचं गीत आहे त्यांचं, ते देखील खूप गाजलेलं गीत आहे आणि ते गीत पाठवणारे आपले श्रोते आहेत माढा येथून धराजी साळुंके. मी पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहे. जयवंत कुलकर्णी यांचं गीत मला देखील ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आणि गीत मात्र खूप सर्वांच्या आवडीचं आणि लक्षात राहिलेलं गीत आहे. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना, जराशी सोडून जनरीत येना सखे ग साजणी येना. खूप छान गीत आहे हे देखील, एकदम वेगळ्या बाजातलं गीत आहे, ठेका वेगळा आहे या गाण्याचा देखील आणि खूप गाजलंय हे देखील गीत जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. तर आनंद घेऊयात, जयवंत कुलकर्णी यांचा बर्थडे आहे त्यानिमित्त हे गीत ऐकायचं आहे. माढा येथून आपले श्रोते आहेत धनाजी साळुंके, पहिल्यांदाच फरमाईश पाठवतात, थँक्यू सो मच सर, असंच ऐकत चला रेडिओ 90.4 FM.

सखे ग साजणी येणं हे म्हणत पुढची फरमाईश आलेली आहे. पुढची फरमाईश चित्रपट आहे डंकी आणि या चित्रपटातील गीत आलेलं आहे ते पाठवणारे श्रोते आहेत अमोल कदम अंगद कदम सचिन चव्हाण बोर्डी तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथून. तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही असं म्हणत ते गाणं सुरू होतं. म्हणजे अरिजित सिंग यांचा आवाज आणि त्यावरती म्युझिक आणि त्यावरती परत शाहरुख खान तापसी पन्नू प्रीतम यांचं म्युझिक इर्शाद कमिल यांचं गीत सुंदर असं गीत. तर तेच गीत ऐकायचं आहे. श्रोते आहेत आपले अमोल कदम अंगद कदम सचिन चव्हाण जिंतूर जिल्हा परभणी येथून. यांची फरमाईश आहे ऐकूयात आनंद घेऊयात.

पुढची फरमाईश सर्वच शेतकरी बांधवांसाठी, कारण की आपण पाहतोय की हवा तेवढा अजिबात आपल्याकडे पाऊस नाहीये. आपले बरेचसे श्रोते वाट पाहत आहेत पावसाची, अगदी चातकासारखी वाट पाहत आहेत, आणि त्याच निमित्त सध्या रेडिओ फरमाईश ऐकत आहे असं म्हणतायत श्रोते. LIC विमा प्रतिनिधीचं काम करतो राजेंद्र तांदवे सर, शेवगाव येथून आहेत. तानवडे सर पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहे अहिल्यानगर शेवगाव येथून, आणि त्यांना आज गीत ऐकायचं आहे. ते म्हणतायत, ताई पूर्ण महाराष्ट्र पावसाची वाट पाहत आहे, पिके वाया जात आहेत, तरी मला आज लोकगीत ऐकायचं आहे जे खूप भावतं गीत, हे सर्वांनाच आवडतं गीत, आणि हेच सतत आपले शेतकरी बांधव पावसाची वाट पाहत हे गाणं नक्कीच म्हणत असतील. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी हे गीत देऊयात. ऐकूयात राजेंद्र सरांची व्हॉट्सअप फरमाईश. आणि मग अशी खरं तर सरांनी फरमाईशमध्ये आपले रंगनाथ क्षीरसागर सर आहेत लातूर येथून, ते म्हणतात मीनाक्षीताईंची फरमाईश खूप छान निवडली, धन्यवाद. नाम गुम जायगा हा कार्यक्रम खूपच सुंदर चालू आहे, श्रोते पण विविध गीतं पाठवत आहेत, ऐकून कार्यक्रम उत्तम होत आहे. तर थँक्यू सो मच सर. ऐकूया तर आपले जे LIC एजंट आहेत सर राजेंद्र सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आज नक्कीच देवाकडे प्रार्थना करूयात की बाबा प्लीज देवा प्लीज पावसाची खूप आतुरतेने आपला शेतकरी बांधव जो आहे तो वाट पाहतोय, तर प्लीज त्यांचं नुकसान न होऊ देता, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू हवंय, जेणेकरून सर्व आपला देश जो आहे शेतकरी आहे म्हणून देश चालतो. त्यामुळे प्लीज आज खरंच प्रार्थना करते देवाकडे की प्लीज देवा प्लीज पाऊस पडू दे. जिकडे पडायचं आहे तिकडे पडत नाही आणि जिकडे नको आहे तिकडे अतिवृष्टी होऊन बरंचसं नुकसान होतं आहे. आपण पाहतोय सध्या की देशामध्ये की कसा आपण न्यूजमध्ये पाहतायच की कसा आता आपले श्रोते जे आहेत ते अरुणाचलमधले सर देखील म्हटले की आमच्याकडे आम्हाला नको वाटतो पाऊस, पण तिकडे इतका पाऊस पडतो त्याला आम्हाला सवय झाली आहे पावसाची, असं त्यांनी सांगितलं होतं. तर अशाच प्रार्थनेसोबत पुढची फरमाईश घेते आणि जाता जाता हे गीत देते सत्यम शिवम सुंदरमध्ये. म्हणजेच न्यूजमध्ये पाहताय म्हणजे मला नाव आठवतं होतं नेपाळ, पण नेपाळची परिस्थिती सध्या आपण पाहतोय तर खरंच खूप वाईट वाटतं जेव्हा आपण पाहतो तेव्हा. पण जिथे पाहिजे जसं की आपल्याकडे पाहिजे पाऊस तिथे नाही पडत आहे, त्याचं वाईट वाटतं. तर पुढची फरमाईश अशाच गीतासाठी हीच प्रार्थना करत देवाकडे जातीय. श्रोते आहेत समोर टू समोर फरमाईश पाठवणारे श्रोते आहेत आपले, तर दत्तात्रय कळमकर परिवार उपळे माकडाचे आमच्याकडून देखील श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सध्या ते ट्रॅक्टरच्या साऊंडवरती सिस्टीमवरती मोबाईल कनेक्ट त्यांनी केलेला आहे असं त्यांनी सांगितलंय. तर तेच गीत आपल्या श्रोत्यांना देखील आणि जाता जाता आणखी एक श्रोते आहेत ते म्हणतात की मधुकर भगत खानापूर प्रज्वल भगत धनाजी भगत खानापूर येथून आपले श्रोते आहेत सांगली, तर त्यांना देखील गीत ऐकायचं आहे सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील. आणि तसंच आपले नियमित श्रोते जे आहेत ज्योतिबा मोहिते सर श्रावणी सोमवार निमित्त मला गीत ऐकायचं आहे सत्यम शिवम सुंदरम आणि त्यातलं पहिलं कडवं तुम्ही गायला पाहिजे कारण तुमचा आवाज खूप छान वाटेल ऐकायला. ताईसाहेब गणपतीवरील गाणे झाले आता वडिलांचे पण गाणे व्हावे असं त्यांनी मेसेज केला होता. तर मगाशी मी म्हटलं की मला जमेल की नाही माहिती नाही, तर त्याच्यावरती त्यांनी म्हटलं होतं की तुम्हाला जमो अगर न जमो पण आम्हाला तुमच्या आवाजातच सत्यम शिवम सुंदरम मधील गाणं ऐकायचं आहे कारण लता मंगेशकर यांची उणीव तुम्ही भासू देत नाही. बापरे ही खूप मोठी उपाधी आहे सर हे असं तुम्ही म्हणू नका, लता मंगेशकर यांच्यासारखं कोणी गाऊ शकत नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि अगदी खरं आहे ताई मनापासून बोलतोय, उगाच कुणाचंही कौतुक करत नाही मी, तरीही काही तरी असलं पाहिजे कौतुक करण्यासारखं जे तुमच्यात आहे असं त्यांनी सांगितलं. ओ माय गॉड थँक्यू सो मच सर, खूप थँक्यू, खूप खूप थँक्यू, असंच प्रेम करत चला आणि ऐका चला रेडिओ 90.4 FM. तर खूप मोठी उपाधी सर तुम्ही आज दिलीत मला. तसंच SSS शिरोडकर सरांचे भाऊ देखील तसंच म्हणत होते मला की रेडिओ तेरणाच्या लता मंगेशकर असंच त्या देखील संबोधित होते, पण आज तुम्ही खूप मोठी उपाधी देऊन आणखीन मला भाऊक केलं. पण नक्कीच ट्राय करते, नक्कीच जमेल की नाही एवढं मी सांगत नाही. 3:30 आले होते शिवाजी उकंडे सर ॲम्रेली, सॉरी म्हणजे लक्षातून गेलं आत्ता, तर वेळ झाली आहे टाटा बाबाची, तर उद्या नक्कीच सर फरमाईश पूर्ण घेते. शिवाजी उकंडे मंगो तालुका कळम आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना देखील गीत ऐकायचं होतं पण राहून गेलं माझ्याकडून. तर सर आता वेळ झाली आहे त्यामुळे उद्या घेऊयात, नक्कीच नाराज होऊ नका. आणखीन बऱ्याच श्रोत्यांच्या राहिल्या तर त्यांनी प्लीज नाराज होऊ नका, जेणेकरून आपल्या उद्या देखील आपण भेटणारच आहोत आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम. मी ट्राय करते, जमेल की नाही माहिती नाही, मी ट्राय करते फक्त.

नित्यं शिवं सुंदरं। चला तर याच गीतासोबत मी आरजी प्रगती इथेच थांबते आहे, भेटूयात उद्या 1 ते 3 दरम्यान आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात, अशा सदाबहार गीतांचा नजराणा घेऊन वेगवेगळ्या गीतांसोबत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा। तर बऱ्याच श्रोतांचे मेसेजेस आले आहेत, बापरे वाव ताई खूप मस्त, खूप छान गाता ताई, तर जमलो ताई साहेब जमलं, प्रयत्न केल्यानंतर सर्व काही जमतं, लय भारी कुबेर मस्के सरांनी देखील सांगितलंय। तर दादांचा पण मेसेज आलाय की कोकिळा आहे, सो माय गॉड दादांचं प्रेम। तर खरंच बोलतायत असं डॉक्टर बाळासाहेब वरपे सर म्हणतायत, खरं बोलतायत ते रेडिओ तेरणाच्या गाणं कोकिळा, थँक्यू सो मच सर। आणि ओमप्रकाश गीते सर देखील म्हणतात फारच छान सुंदर गायलात मॅडम, नंबर एक। चला तर याच गीतासोबत थँक्यू म्हणत सर्वांसोबत अलविदा करते, छा बाय बाय, सी यू अगेन, चला बाय बाय, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व आपल्या मित्रांची यशोगाथा, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून आपलं एज्युकेशन पूर्ण केलेलं असतं इंजिनिअरिंगचं, आणि त्यानंतर ते आपला पुढचा यशाचा प्रवास पुढे करत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात, पण त्या अडचणींवर मात करत त्यांनी जे एज्युकेशन घेतलेलं आहे त्या एज्युकेशनच्या आधारावर आणि त्यांनी जे स्ट्रगल केलं आहे त्या आधारावर त्यांनी यशाचा एक टप्पा पूर्ण केलेला असतो। अशा सर्व आपण विद्यार्थ्यांच्या तेरणा अल्युमिनियमच्या मुलाखती आपण या ठिकाणी घेत असतो आणि त्यांच्या जीवन प्रवासातून आपण प्रेरणा घेत असतो की आपणही पुढे जायला कशा पद्धतीनं हवं आणि आपल्या हातून कमीत कमी चुका होतील। अगदी याच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री रमाकांत भागवत हराळकर यांना। ते मुळतः राहणारे उमरेगव्हाण, तालुका उस्मानाबाद येथील आहेत आणि त्यांनीही 2012 साली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या माध्यमातून त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते पूर्ण केलेलं आहे। ते सध्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि CEO म्हणून झिरो ग्रॅव्हिटी सायबरनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ती मूळतः पुणे येथील आहे, स्टार्टअप आहे, पण ते जर्मनीमध्ये राहून गेल्या 5-7 वर्षापासून ते जर्मनीमध्ये राहून या कंपनीचं काम पण पाहतात आणि तिथूनच सगळं वर्क करतात। आज मात्र त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसला भेट दिलेली आहे, रेडिओ तेरणामध्ये आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूयात। रमाकांतजी, मी आपलं स्वागत करतो।
2: धन्यवाद आणि पहिल्यांदा थँक्यू इथं अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल बोलण्यासाठी। तसेच मी धन्यवाद बोलतो श्रोत्यांना पण, जे की आता पुढचे जे पण आपले हे कंटिन्यू ऐकतील। आणि या थँक्यू सो मच।
1: तुमचं खरं तर तुमचं नाव अगोदर आम्ही राजकुमार घोडके यांच्या मुलाखतीमध्ये ऐकलं की तुम्ही त्यांना मोटिवेट केलं आणि जर्मनीला घेऊन गेलात, असा एक आम्हाला उल्लेख त्या मुलाखतीमधून ऐकायला मिळाला। त्यामुळे सर्वप्रथम तर असा विषय आहे की जो त्यांच्या मुलाखतीचा एंड होता तो तुमची सुरुवात, की तुम्हाला 2012 नंतर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसला भेट देऊन कसं वाटतंय, तुमच्या जुन्या स्मृती कशा जाग्या झाल्यात ते सांग।
2: ओके, पहिल्यांदा म्हणजे आता 2012 नंतर ही माझी पहिलीच वेळ आहे तेरणा कॅम्पस व्हिजिट करायची, आणि असं अंडरस्टँडिंग झालं होतं की मध्ये जेव्हा हा एक अगोदरचं कॉलेजचं जे इन्फ्रा होतं किंवा जी बाउंड्री होती ती थोडी डिस्टर्ब होऊन नवीन बाउंड्री झाली वगैरे, परंतु जे वाव मुमेंट असते कॉलेजचं, आपण एवढ्या वर्षानंतर आपण कॉलेज बघतोय 10 वर्षानंतर, ऑलमोस्ट 10 वर्षानंतर, तर एक जो खूप मेजर चेंज आहे तो कॉलेजच्या फर्स्ट इम्प्रेशनमध्ये आढळला मला। आणि आसपासला जर कॉलेजमध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये बघाल तर ज्या स्टुडंटच्या गरजेच्या ज्या ॲम्युनिटीज बोलतो आपण किंवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वगैरे आहे ते कम्प्लिटली रिन्यू झालेल्या आहेत, किंवा त्यांच्या एज्युकेशन लेवलच्या, जशा आता तेरणा कॉलेजने नवीन लॅब सेटअप केलेले आहेत जेणेकरून ज्या इंटरनॅशनल लेवलची जी प्रोग्रामिंग असो
1: किंवा
2: ॲपल लॅब आहे किंवा तुमचे जे वर्क मेकॅनिकलचे तुमचे मोठे मोठे वर्कशॉप्स असतील, हे सगळे जे अत्याधुनिक यंत्रणेनुसार सज्ज आहेत ते खरंच प्राऊड फील होते, म्हणजे एवढ्या 10 वर्षानंतर आत्ता एवढा डिफरन्स बघताना। आणि सध्या काळाची गरज आहे आणि तेरणा कॉलेजनं काळाची गरज पण त्यांनी लक्षात घेऊन ह्या ज्या काही ॲम्युनिटीज असो विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या सुखसोयी, आणि जे मेन म्हणजे यांनी जे क्वालिटी ऑफ एज्युकेशन बोलतो आपण त्याच्यावरती जो त्यांनी काही भर दिला आहे सध्याचा तो प्रशंसनीय आहे।
1: अच्छा, आता खरं तर 35 वर्ष जवळपास कॉलेजला झालेली आहेत की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अशी एक परंपरा आहे, पण तुम्ही जे सांगतायत त्या सगळ्यात चांगल्या गोष्टी सांगतायत, पण काहीतरी मस्ती पण केलेली असणार 2012 साली, त्याची काय आठवण झाली नाही का?
2: डेफिनेटलीसोबत
1: वगैरे असं
2: म्हणजे असे खूप किस्से आहेत, आणि जर एक असा किस्सा सांगायचा झाला की तेव्हा जी टीनेज आपण टीनेज क्रॉस केलेलं असतं आणि त्याच्यानंतर अशा असतात की मित्र आपल्याला बोलतात बाबा असाच एक किस्सा होता म्हणजे आमच्या क्लासमध्ये एक मुलगी होती, मी नाव नाही घेत आता कोणाच्या इथे, परंतु त्यावेळेस कोणी असं ह्या गोष्टी बोलायचं नाहीत, परंतु मित्र असल्यामुळे काय करायचे, तिला असं चिडवायचे माझ्या नावानं. परंतु त्या मुलीला त्या गोष्टी टॉलरेट नाही झालेल्या. त्यावेळेस जे प्रिन्सिपल होते जगदेव सर, त्यांनी ऍक्च्युली मग तिने कंप्लेंट केलेली माझी तिथे, आणि मग सरांनी बोलून घेतलं. आणि त्या म्हणजे पहिल्यापासूनच तेरणा कॉलेजचे कसे आहेत की जे पण रॉंग बिहेवियर आहे ते कधी तेरणा कॉलेज ऍक्सेप्ट करत नाही, आणि तेव्हा पण तेच रूल त्यांनी फॉलो केलेले. आणि मग मला केबिनमध्ये बोलवलेलं, मग त्यांनी विचारलेलं की तुझे आई वडील काय करतात, तर तुला हे शोभतंय का, परंतु ज्यांनी वडली ते मी गोष्टी केलेल्या नव्हत्या. कसं मित्रांनी तिला चिडवलेलं ते मला पण माहित नव्हतं, परंतु त्याचे प्रसाद कसे वेगळे उमटले. आणि मग ती पण एक थोडी टर्निंग लाईन होती माझ्यासाठी. परंतु स्पोर्टली जर ती गोष्ट घेतली तर माझ्यासाठी पण चांगली झालेली. आणि ठीक आहे, त्याच्यामधून एक ती थोडं मित्रांमध्ये जे कुतूहल किंवा कुजबूज बोलतो आपण, ते थोडंफार झालेलं. परंतु हा हा एक
3: रिलॅक्स फील करणार
2: म्हणजे सध्या रिलॅक्स फील होतो तेव्हा, कारण तेव्हा प्रिन्सिपल सरांच्या समोर तुम्ही उभारताय आणि ते तुम्हाला क्वेश्चन करतात, ते पण ह्या मॅटरवरती. इथे तुमचे एचओडी बसलेले आहेत किंवा त्या टायमिंगचे जे एन्व्हायरमेंटचे सर होते, ते सगळे तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करतायत. आणि तुम्ही येताय एकदम खेडेगावामधून, आणि असं कधी मोठ्या लोकांना तुम्हाला फेस जाणं फेस करणं पॉसिबल नव्हतं माझ्यासाठी. आत्ता ठीक आहे, आत्ता एक कॅज्युअली किंवा स्पोर्टली आपण तो इव्हेंट घेतो की असं झालं होतं, परंतु हां जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.
3: हे मुलाखत वहिनी पण ऐकणार आहेत?
2: नाही, म्हणजे सध्या कसं आहे म्हणजे त्याचं एवढं काय असं हे नाही
3: आहे,
2: कारण ज्या होत्या त्या काही गोष्टी शिकण्यासारख्या पण होत्या. आणि आपण शेवटी बोलतो की जे पाठीमागचं होतं जे स्पोर्टली ऍक्सेप्ट करतो आपण, त्याचं तुमच्या मेमरीज आहेत, आठवणी आहेत कॉलेजच्या रिलेटेड.
3: 10 वर्ष झाले किंवा साधारणतः 35 वर्षाची परंपरा एक आहे की सेक्युअर आहे, व्यवस्थित विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष आहे, ते काय करतात, म्हणजे केवळ फक्त एज्युकेशनच नाही तर बिहेवियर सुद्धा त्यांचा चांगला असायला पाहिजे, एक आदर्श नागरिक म्हणून घडायला पाहिजे, अशा पद्धतीचं पण एक वातावरण इथं आहे.
2: हो, हे मी प्राऊडली बोलू शकतो की कॉलेजने टाइम टू टाइम त्यांच्या सिक्युरिटी पॉलिसीज पण रिव्हाइव्ह केलेल्या आहेत, आणि स्पेशली मुलींसाठी खूप स्ट्रिक्ट पॉलिसीज आहेत. इवन इनफॅक्ट इथं राहणारं गर्ल्स हॉस्टेलवरती मुली असेल त्यांच्यासाठी जे टायमिंग टाइम बाउंड आहे, प्लस जे त्यांची सेक्युरिटी आहे किंवा लेडीज स्टाफ आहे जो त्यांना ऑपरेट करतो, ह्या गोष्टी खूप म्हणजे इम्प्रूव्ह झालेल्या आहेत टाइम टू टाइम, आणि चांगल्या आहेत त्या गोष्टी.
3: जसं की आता आपण चर्चा करत आहोत ते रमाकांत भागवत हराळकर यांच्याशी, सध्या जर्मनीमध्ये आहेत. आणि आपण आता आज ज्यावेळेस रेडिओ तेरणाच्या कॅम्प इथं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला व्हिजिट केलेली आहे, जुन्या स्मृतींना पण आपण उजाळा देत आहोत, पण आपलं इंजिनिअरिंगचं इथलं ॲडमिशन, त्याच्या अगोदरचं शालेय जीवन हे कसं होतं, तुमचं स्कूलिंग कुठे झालं? मग
2: बेसिकली माझं जे 7वीपर्यंतचं शिक्षण होतं आमच्या गावामध्ये, तेव्हा 7वीपर्यंत शाळा होती, नंतर डिग्रेड झाली आता 5वीपर्यंत आहे. हो, उमरेगावांमध्ये, उमरेगावनंतर मग आम्हाला जवळचं मोठं गाव म्हणजे बेंबळी, जिथे माझं 8वीपासून ते 10वीपर्यंतचं शिक्षण झालं, श्री सरस्वती महाविद्यालय त्या स्कूलचं नाव आहे. आणि तिथून 10वीनंतर माझं होतं की एक मी उस्मानाबादला ॲडमिशन वगैरे घ्यावं, परंतु जे गाईड करणारे होते, जसं माझे आई वडील हे शेतकरी असल्यामुळं त्यांना, आणि आमच्या विशेष म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये 10वी पासआउट होणारा मीच पहिला होतो तेव्हा.
3: अरे
2: हो, आणि त्याच्यानंतर मग गायडन्स वगैरे जो कन्सेप्ट आपण बोलतो की गायडन्स केलं पाहिजे, तो असं विचारून मग किंवा मग त्याच्यामुळे माझं जे 12वी 11वी लोहारामधून जे नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय आहे तिथून 10वी 12वी झालं. आणि तेरणा कॉलेजला माझं इंजिनिअरिंग झालं. आणि याच्या मागे खूप लहानपणापासूनची हिस्ट्री आहे, म्हणजे तेव्हा कसं व्हायचं, कधी तर तुम्ही 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा उस्मानाबादला येणं व्हायचं. आणि मग जे तेरणा कॉलेज जो माझ्या गावाहून उस्मानाबादला रोड जातो तो तेरणा कॉलेजच्या थोडे 2-3 किलोमीटर दूरून जातो. आणि तिथून कसं होतं, तेव्हा कॉलेज स्पष्ट दिसायचं. आणि असं त्या बसमधून बोर्ड दाखवायचे कोणी पण की ते जे आहे ते इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि तिथे जे शिकायला असतात ते खूप म्हणजे लांबून येतात, दुसऱ्या राज्याचे असतात किंवा त्याच्यासाठी खूप क्वालिफाय असावं लागतं. लहानपणापासून 7वी 8वीपासून असं वाटायचं की अट्रॅक्शन होतं किंवा मनामध्ये एक हां हे इथं आपल्याला ऍडमिशन भेटलं पाहिजे कॉलेजला किंवा आपल्याला इंजिनिअरिंग व्हायचं आहे. म्हणजे माहीत तेव्हा काहीच माहीत नव्हतं की इंजिनिअर म्हणजे असतं काय हे पण माहीत नव्हतं, परंतु एक मनामध्ये कुठेतर खूनगाठ झालेली की बाबा हां आपल्याला मोठे होऊन इंजिनिअर व्हायचं आहे किंवा इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी पुढे करायचं आहे. आणि त्यातली त्यात विशेष म्हणजे ह्या कॉलेजचं आकर्षण होतं. आणि अशा दृष्टी अशा ह्याच्यामधून जे बोलतात ना की आपण तुम्ही जर एखाद्या गोष्टीला मनापासून प्रयत्न करत असाल तर ती गोष्ट कोणत्या ना कोणत्या वेळेने तुम्हाला येते बाबा, मिळते तुम्हाला. तर मी याच्यावरती विश्वास ठेवतो, कारण त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीला मनापासून इच्छुक असाल आणि तुम्ही जर त्याच्या रिलेटेड प्रयत्न, इथे प्रयत्न खूप इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ती गोष्ट 100% तुम्हाला भेटते, त्याच्यामध्ये काही वावग नाही आहे.
3: जसं आता तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तुमचं ऍडमिशन झालं, अर्थातच राजकुमार यांनी ज्या पद्धतीने सांगितलं तसं तुमचं 4 वर्षाचं अकॅडमिक्सचं, त्यांना इंग्रजीची जास्त भीती होती, तुम्ही दोघंजण एकत्र मित्र राहिलेला आहात, तर तुम्हाला पण इंग्रजीची भीती होती किंवा कसं होतं, मग त्याला तुम्ही ओव्हरकम केलं का?
2: हो, इंग्रजीची भीती ही फर्स्ट प्लेसवरती होती माझ्यासाठी. इनफॅक्ट जसं माझा मित्र राजकुमार घोडके बोलला, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त मला होती, कारण माझं ॲटलिस्ट उस्मानाबादला कसं होतं, उस्मानाबादच्या एज्युकेशनमध्ये इंग्लिश हे थोडं 11वी 12वीपासून ते थोडं पुश करतात, परंतु माझं लोहाऱ्याला, परंतु लोहाऱ्यामध्ये पण आता क्वालिटी त्यांची इन्क्रीज झाली आहे, परंतु माझं थोडी होती भीती, जी माझी भीती इथं इंजिनिअरिंग कॉलेजला जॉईन होईपर्यंत होती, परंतु इथं नंतर जसं शिक्षकांचं डेली जे कन्व्हर्सेशन किंवा कम्युनिकेशन आहेत ते लोक इंग्लिशमध्ये प्रेफर करतात, आणि बाकीच्या आता काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जिथं ते लोक तुमच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये शिकवतात, परंतु तेरणा कॉलेजमध्ये ते लोक प्रेफर नाहीत करत, कारण हे लोक ट्राय करतात की विद्यार्थ्यांचं 100% बेनिफिट विद्यार्थ्यांना झालं पाहिजे, जेणेकरून ते, आणि इथं माझी खरी इंग्लिशची भीती इथं कमी झाली तेरणा कॉलेजमध्ये.
3: मग ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला असं त्यावेळेस कधी असं जाणवलं का की तुम्हाला जर समजा आउट ऑफ कंट्री जायचं असेल तर त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं आपलं एज्युकेशन किंवा आपलं वेगळ्या पद्धतीचा आपल्याला अभ्यासक्रम असला पाहिजे, आपल्याला वेगळ्या पद्धतीचे कोर्सेस केले पाहिजे, तर त्यासाठी कॉलेजकडून काय तुम्हाला मदत झाली का?
2: खरं सांगायला गेलं तर कॉलेजकडून वेळे म्हणजे टाईम टू टाईम जे मोटिवेशन असतं किंवा जे गायडन्स वगैरे असतं ते टाईम टू टाईम भेटलेलं, आणि त्यावेळेस त्यांनी खूप सारे असे इनिशिएटिव्ह सुरू केले होते, जसे की लॅबमध्ये प्रोग्रॅमिंग करून घेणं असो किंवा जे बाहेरच्या जगामध्ये कसं एज्युकेशन असतं त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगणं, आणि आउट ऑफ तुमचं सिलॅबस सोडून की बाबा काही गोष्टी किंवा वर्कशॉप घेणं, ह्या गोष्टी खूप म्हणजे मॅटर केल्या, आणि मला वाटतं की त्याच्यामधून खूप मोठी प्रेरणा भेटलेली आहे.
3: अच्छा, जसं की तुम्ही साधारणतः 2008 पासून 2012 पर्यंत तुमचं इंजिनिअरिंगचं हे जे शिक्षण आहे ते पूर्ण केलेलं होतं, त्या काळात काही एवढा सोशल मीडियाचा म्हणा किंवा मोबाईलचा एवढा काही हार्ड अँड कोर विषय नव्हता जसा आत्ता आहे, तुम्ही काय डिफरन्स पाहता? आज तुम्ही जर्मनीमध्ये आहात, साधारणतः 2017 साली आपण जर्मनीमध्ये गेलात असं म्हटलेलं आहात, 5 वर्ष झालं तिथं तुम्ही कार्यरत आहात, तर तुम्हाला काय वाटतं की काय नेमका म्हणजे असा काय खूप मोठा डिफरन्स आहे का, किंवा त्याचा फायदा होऊ शकतो का तोटा होऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला?
2: ओके, आपण टेक्नॉलॉजी जी आहे, टेक्नॉलॉजीचा दोन्ही प्रकारे होतो, कोणतीही गोष्ट आपण म्हणतो की अति केली तिथे माती होते, मग सध्याची टेक्नॉलॉजी आहे जेवढं तुम्ही त्याचा फायदा करून घ्याल तेवढा तुम्हाला फायदाच भेटेल, परंतु सध्याची काही पर्सेंटेज जी युवा आहे, जसं की आता ते तासन तास तुमचं यूट्यूबवरती जे नॉन कल्चर नॉन तुमच्या करिअर रिलेटेड व्हिडिओज बघतात ते तुम्हाला लॉस देतं, परंतु त्याच ठिकाणी जर तुम्ही टेक्नॉलॉजी रिलेटेड किंवा तुमच्या करिअर रिलेटेड व्हिडिओज बघाल तर ते तुम्हाला डेफिनेटली फायदा देतं. आणि जसं तुम्ही क्वेश्चन विचारलं की तेव्हामध्ये आणि आत्तामध्ये काही फरक आहे का, डेफिनेटली तेव्हाचं जे युग होतं ते तेवढं सोशल मीडिया फ्रीक नव्हतं जे सध्याचं आहे. मी खूप सारा म्हणजे मेजर डिफरन्स बघतो, कारण तेव्हा जर एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू जर सांगायचं झालं तर जो सध्या जो कंटेंट अवेलेबिलिटी बोलतो आपण, तो कंटेंट अवेलेबिलिटी सध्या एवढी इझी आहे तुम्हाला जी की तेव्हा नव्हती. इवन तुम्ही राजकुमार घोडकेच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकू शकता, तेव्हा जे इंटरनेट होतं खूप कॉस्टली होतं, तासाला तुम्हाला 25 रुपये, आणि तेव्हा 25 रुपये म्हणजे खूप मॅटर करायचे लोकांना, आणि त्याच्यामधून एज्युकेशन घ्यायचं खूप हार्ड होतं, आणि सध्या तुम्हाला खूप इझी आहे ह्या गोष्टी. आणि सोशल मीडिया म्हणजे असं नाही की तुम्ही सोशल मीडिया फ्रीक असलं पाहिजे, इनफॅक्ट मी सोशल मीडियावरती फक्त 1-2 प्लॅटफॉर्मवरती आहे जे पण मी यूज नाही करत, मी फेसबुकवरती नाही आहे, माझं फेसबुकवरती होतो मी अगोदर, परंतु फेसबुकवरती नाही आहे मी सध्या, त्याचा परंतु तोटा काही जाणवत नाही आहे. मेन म्हणजे काय, तुम्ही अचीव काय करता, तुमचं स्वतःचं करिअर कसं तुम्ही बिल्ड करता, कारण एज्युकेशन खूप इझी आहे सध्याच्या जगामध्ये बघायला गेलं तर कम्पेअर टू पास्ट 1 decade.
3: अच्छा, म्हणजे सोशल मीडियाचा चांगला वापर करून घेणं हे आपल्या हातामध्ये
2: आहे,
3: पण जर एकदा त्याच्यामध्ये वाहवत गेले की मग पुन्हा आपण ते आपल्या कंट्रोलमध्ये काही राहणार
2: नाही. बरोबर, कारण सोशल मीडिया कसं आहे, तुमचा वेळ जो जातो तुम्हाला समजत नाही, आणि मेन काय आहे आपण सध्याच्या जगामध्ये कसं आहे, टाइम इज इक्वल टू मनी. मग तुम्ही टाइम स्पेंड करताय म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली तुमच्या जवळचा पैसा खर्च करताय.
3: बरोबर.
2: तर मग हा डिफरन्स क्लिअर आहे तो आपण अंडरस्टँड केला पाहिजे. आणि त्याच्याप्रमाणे सोशल मीडिया खराब नाही असं बोलत नाहीये, परंतु जसं तुम्ही बोललात की सोशल मीडियाचा जसा आपल्याला उपयोग करून घेतला पाहिजे तसा आपण स्वतःच्या प्रगतीसाठी उपयोग करून घेतला पाहिजे, परंतु विदाऊट म्हणजे त्याच्यामध्ये वाहून न जाता.
3: आता एक आता असा विषय येतो की जसं तुमचं 2012 साली तुम्ही पासआउट झाला, 2017 साली जर्मनीला गेलात, मध्यंतरीचे 5 वर्ष आणि आताचे हे 5 वर्ष काय डिफरन्स आहे किंवा काय तुमच्या लाईफमधला चेंज आहे?
2: लाईफमधला चेंज प्लस मी कॉलेजमधला पण चेंज अनुभवला त्याच्यामध्ये. 2012 मध्ये जेव्हा मी पासआउट झालो होतो तेव्हा कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शन नावाची गोष्ट खूप कमी होती. म्हणजे कसं होतं तेव्हा 1 ते 2 कंपन्या आल्या होत्या आय थिंक, आणि ते पण गव्हर्नमेंट रिलेटेड होत्या जसं की मिलिटरीमध्ये हायर करणं वगैरे. परंतु जो आता मेजर डिफरन्स कॉलेजमध्ये पण बघतो, कॉलेज हे सध्या यांचं वेल इस्टॅब्लिश डिपार्टमेंट आहे जे कॅम्पससाठी वर्क करतं, आणि खूप सारे बघतो मी आणि प्राऊड फील पण करतो सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी की डिरेक्टली त्यांना ॲक्सेस भेटतो मोठ्या कंपन्या, TCS असो किंवा इन्फोसिस असो किंवा बाकीच्या खूप साऱ्या कंपन्या आहेत जिथं त्यांना इझिली ॲक्सेस भेटतो कॅम्पस सिलेक्शनमध्ये. हां, आणि माझी गोष्ट सांगायची झाली तर तेव्हा कॅम्पस सिलेक्शन झालेलं नव्हतं, मग आमच्यासाठी स्ट्रगल पॉईंट होता तेव्हा. मग माझा फर्स्ट जॉब मी 1 जानेवारी 2013 जॉईन केलेला, आणि त्याच्यासाठी पण थोडं स्ट्रगल करावं लागलं, ॲडिशनल क्लासेस वगैरे घ्यावे लागले. आणि माझी पहिली कंपनी होती इसन एनर्जी कन्वर्जन डिव्हायसेस, देखील मुंबई लोकेटेड आहे, नरीमन पॉईंटला आहे ती, तो माझा पहिला जॉब. आणि मग तिथून मी 1.5 वर्ष केलं तिथं. नंतरची माझी दुसरी कंपनी होती इन्फोसिस होती माझी. परंतु सांगण्याचं तात्पर्य हेच की तेव्हा कॅम्पस सिलेक्शन थोडं कमी असताना पण तेरणाचं जे एज्युकेशन होतं ते मॅटर केलं, ज्यानं आम्हाला खूप गाईड केलं इवन नॉन कॅम्पस सिलेक्शनसाठी. आणि सध्या तर खूप इझिली ॲक्सेसिबल आहे कॅम्पस सिलेक्शन. आणि माझं हां जर्मनीपर्यंत जो आहे त्याच्यानंतर मी इन्फोसिसमध्ये 2015 केलं, मिड ऑफ 2015. आणि मग इन्फोसिसचा क्लायंट होता तेव्हा वोडाफोन जर्मनी. मग वोडाफोन जर्मनीचं इथं ऑफिस आहे पुण्यामध्ये, त्या कंपनीचं नाव आहे वोडाफोन इंटेलिजन्स सोल्युशन्स. मग माझं तिथं सिलेक्शन झालेलं 2015. मग तिथून मी 2017 जवळपास माझी पहिल्यांदा मी त्यांच्याकडून ऑनसाईट कन्सेप्ट, मे बी सगळ्यांना माहीत असेल, मग त्याच्या थ्रू मी जर्मनीला फर्स्ट टाईम व्हिजिट केली होती. मग तेव्हा तिथं गेल्यावरती असं रिअलाईज झालं की हां इथून पुढचं जे फ्युचर आहे आपल्याला की आपण जर्मनीमध्ये करू शकतो. कारण त्याच्यामध्ये पण कारणं होतं, त्याच्यामागं पण कारणं होते की का मी जर्मनीच निवडलं, कारण माझ्यासाठी एक्सपोजर जर्मनी भेटलं होतं. आणि जे इवन अगोदरच्या इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्ही राजकुमार घोडकेकडून ऐकू शकता की कसा डिफरन्स आहे, कल्चरल डिफरन्स जो मॅटर करतो, कल्चरल डिफरन्स झालं, वर्क इन्व्हायरमेंट आहे, आपण कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी दिली पाहिजे, कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी दिली नाही पाहिजे, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सध्या जर आपण इम्पॉर्टन्स कोणत्याला दिलं आणि नाही पाहिजे हे सध्यापासून जर डिसाईड केलं तर पुढची जी जर्नी आपण बोलतो ती खूप इझी जाते, खडतर म्हणण्यापेक्षा खूप इझी होते.
3: अच्छा, आता हा जो 5 वर्षाचा कालावधी आहे जर्मनीमधला, म्हणजे तुम्ही तिथं राहताय आणि मूळतः असा विषय आहे की उमरे गव्हान ते जर्मनी, म्हणजे शालेय शिक्षण उमरे गव्हानमध्ये म्हणजे एकदम ग्रामीण भागामध्ये, म्हणजे कदाचित पाय चप्पल पण असेल शाळेमध्ये जात असताना किंवा लोहाऱ्यामध्ये पण काही वेगळी परिस्थिती असेल असा भाग नाहीये. आता जर्मनीमध्ये ज्यावेळेस 1-5 वर्ष राहताय तर तिथं राहत असताना तुम्हाला तुमचं गाव कसं दिसतं किंवा इथला जो तुमचा मित्रवर्ग आहे शालेय जीवनातला कॉलेज जीवनातला तो कसा दिसतो, तुम्हाला काय वाटतं की नेमका काय चेंज व्हायला पाहिजे जेणेकरून आयुष्यामध्ये त्यांच्या पण असा काहीतरी विषय होऊ शकेल?
2: म्हणजे मेन पहिला डिफरन्स जो बघतो मी, म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन जो आहे एज्युकेशन रिलेटेड तो बदलला पाहिजे. म्हणजे एज्युकेशन हे फक्त तुम्हाला जॉब घेण्यासाठीच इम्पॉर्टंट नाही आहे, एज्युकेशन हे तुमचं जे दैनंदिन व्यावहारिक जीवन आहे त्याला पण उच्च स्तरावरती घेऊन जाण्यासाठी हे एज्युकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे मी मेन डिफरन्स बघतो. आणि बाकी जर्मनीमध्ये राहणीमान आणि इथं राहणीमान याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की त्या लोकांना जे अपॉर्च्युनिटीज आहेत त्या इझिली अवेलेबल आहेत आणि खूप सारे त्यांच्या, म्हणजे आता फरक ह्याच्यामध्ये आहे की तो जो देश आहे त्या देशानं टाईम टू टाईम त्यांचे एज्युकेशन पॉलिसी रिवाईज करणं, जे की आपल्या इथं सध्या होत आहे परंतु स्लोली होत आहे.
3: टाइम मॅनेजमेंट हा सर्वात
2: हो, टाइम मॅनेजमेंट हा खूप मोठा. इवन अगोदरच्या इंटरव्ह्यूमध्ये एक रेफरन्स मी घेऊ इच्छितो, जसं पंक्च्युअलिटी बोलतो आपण, पंक्च्युअलिटी आणि प्रामाणिकता. पंक्च्युअलिटी जर म्हणाल तर त्याला आपण मराठीमध्ये काय बोलू शकतो, मला मराठीमध्ये
3: नाही
2: समय
3: सूचकता आहे, सेन्स ऑफ ह्युमर आहे, वेळेचं बंधन पाळणं आहे,
2: राईट, वेळेच्या
3: बाबतीमध्ये जागरूक राहणं गरजेचं आहे असा विषय,
2: वेळेचं आणि प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा हा म्हणजे असा नाही की तुम्ही दुसऱ्याला दाखवा, प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःसाठी. आणि प्रामाणिकपणा हा विद्यार्थ्यासाठी पण लागू होतो की म्हणजे तुम्ही बाहेरच्या किंवा आता कधी कधी ग्रामीण भागातून आल्यामुळे आई वडील विचारतात की बाबा तुझा रिझल्ट काय आहे, तरी ते विद्यार्थ्याने प्रामाणिक झालं पाहिजे की तुम्ही आई वडील प्रामाणिक मधले काही विचारत नाहीत, आई वडील फक्त एवढे विचारतात की तुमचा रिझल्ट काय. मग विद्यार्थ्यांना सगळं करा, परंतु रिझल्टसाठी जे गोष्टी लागतात, रिझल्टसाठी काय लागतं, तुम्हाला अभ्यास करावा लागतो. तर अभ्यास करणं हे प्रामाणिक, स्वतःसाठी राहा प्रामाणिक. जेवढं तुम्ही स्वतःसाठी प्रामाणिक राहाल, ते तुमच्या आचरणामधून आणि विचारामधून ऑटोमॅटिकली प्रेझेंट होतं बाहेरच्यांसाठी पण.
3: अच्छा.
2: आणि जर मेन डिफरन्स आहे जो हाच, दो मेन तुमचं प्रामाणिकता, वेळेबद्दल प्रामाणिकता आणि व्यवहारामधील प्रामाणिकता.
3: अच्छा. रमाकांतजी, आणखीन एक असा विषय होता तो म्हणजे तुमचे आई वडील शेतकरी आहेत असं तुम्ही म्हटलेला होतात, मग आई वडिलांनी तुम्हाला किती सपोर्ट केला किंवा तुम्ही 5 वर्षाला आता जर्मनीत राहतायत, आई वडिलांना नेमकं काय वाटतं?
2: माझ्या या जर्नीबद्दल डेफिनेटली आई वडील जे आहेत ते प्राऊड फील करतात. आणि आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये इवन माझे चुलते आणि बाकीचे जे पण आमची आपण गावाकडे भाऊकी वगैरे बोलतो, त्याच्यामध्ये पहिल्यांदा 10वी नंतर 12वी पास होणारा आणि गावामध्ये त्यावेळेस पहिला इंजिनियर अशा ह्याच्याकडून खूप आहे, कौतुक आहे नातेवाईकामध्ये आणि त्यांना पण चांगलं वाटतं. आणि आहेत म्हणजे आता प्रयत्न जे करत आहो, मी पण प्रयत्न करत आहे की बाबा आपल्या इकडल्या ग्रामीण लोकांना कशी अपॉर्च्युनिटी भेटेल किंवा याच्यामध्ये.
3: आणि कधी गावाकडे गेल्यानंतर मग बाकीच्या मुलांना वगैरे समजावून सांगणं जे आता स्कूल कॉलेजमधले आहेत त्यांना?
2: हो, जेव्हा पण मला वेळ भेटतो माझ्या वेळेतून तेव्हा मी प्रेफर करतो की त्यांना एज्युकेशनमध्ये गायडन्स देणं. आणि कोणतंही एज्युकेशन हे कमी जास्त कधीच नसतं, मी याला मान्य करतो. तुम्ही इंजिनिअरिंग असो, तुमचं BSc असो किंवा काहीही तुम्ही शिका, सगळ्या एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स, प्रत्येकाची व्हॅल्यू ही प्रत्येका ठिकाणी वेगवेगळी आहे. मग हे तुमच्यावरती आहे, एज्युकेशन तुम्ही कोणत्या धोरणासाठी घेता आणि कशा, पण ते एवढंच हे करतं की तुम्ही सातत्य जर ठेवलं, प्रयत्न ठेवले, तर तुम्हाला यश नक्की भेटतं. तुम्ही कोणतीही फील्ड घ्या. आणि इंजिनिअरिंग ही अशी आहे, इंजिनिअरिंग ही आहे देशाचं जडणघडण करणारी बोलतो आपण त्यासाठी. मग ती तर फील्ड एकदम चांगली आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे, परंतु बाकीच्या फील्ड पण डावलल्या गेल्या नाहीत पाहिजेत.
3: हा तर झाला आई वडिलांचा विषय, बाकीची फॅमिली तुमची काय आहे, तुमच्या वाईफच्या बाबतीत पण सांगावं की ते तुमच्यासोबतच काम करतात, कसं आहे?
2: हो, माझी वाईफ माझ्यासोबतच काम करते, सोनल देवाडे नाव आहे तिचं. तिचं पण इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधून. ती प्रॉपरची औरंगाबादची असल्यामुळे तिचं एज्युकेशन हे पूर्ण औरंगाबादमध्येच कम्प्लीट झालेलं आहे. परंतु हा सध्या आम्ही जर्मनीमध्ये एकत्रच राहतो आणि ती पण सेम कंपनीमध्ये वर्क करते जिथे मी वर्क करतो.
3: जसं की एक हा एक क्युरियोसिटीचा प्रश्न असतो, माझ्या पण वैयक्तिक क्युरियोसिटीचा हा प्रश्न आहे की तुम्ही आपण इकडे जाऊ, सुसंवादमध्ये राहतो, उमरेगावांमध्ये राहतो, आपल्याला खूप लोकांसोबत राहण्याची सवय लागलेली असते, दररोज मित्रांसोबत गप्पाटप्पा मारण्याची सवय लागलेली असते, तुम्ही 5 वर्ष झालं जर्मनीत राहतायत, ह्या सगळ्या कल्चरला मिस केल्यासारखं वाटतं किंवा कधी असं खूप वाटतंय का की नको आपण सरळ गावाकडे जाऊन शेती केलेली बरी?
2: तुमचं जे इन्व्हायरमेंट असतं लहानपणापासून जिथे तुम्ही वाढलात किंवा मित्र आहेत तुमचे, मैत्रिणी आहेत, डेफिनेटली ते तुम्हाला मिस होतात, कारण जे तुम्ही टाइम स्पेंड केला असतो. इवन जो इंजिनिअरिंगचा माझा इथला 13 आठवणी आहेत, जो विकेंड सॅटर्डे संडे असायचं आम्ही कॅम्पसमध्ये जो आपण पार्टी कन्सर्ट बोलतो, मग तसं मित्रांसोबत एन्जॉय करणं किंवा कॉलेजचे जे फंक्शन आम्ही अटेंड करायचे, आम्ही असं कॉलेजचं कोणतंच फंक्शन सोडलं नाही की जिथं आम्ही असं ऑर्गनायझर किंवा आम्ही व्हॉलंटरी पार्टिसिपेंट नाही झालो. आम्ही जिथं आम्हाला भेटायचं तिथं आम्ही ट्राय करायचं, जिथं जिथं केव्हा कधी नाही भेटायचं, परंतु आम्ही ऑडियन्समधून 100% जायचं. तर ह्या गोष्टी डेफिनेटली मिस होतात. नंतर कॉलेजनंतर पण जो मित्र

0: इंडियामध्ये, आणि जे कर्तव्य आहे तुमचं ते कर्तव्यासाठी तुम्हाला तिथे जर्मनीमध्ये पण तुम्हाला राहावंच लागतं.
1: आणि शेवटी हाच प्रश्न की परत तुम्ही एकदा 2012 नंतर 10 वर्षानंतर या कॅम्पसमध्ये आलात. कॅम्पसमध्ये आल्यानंतर जसं सुरुवातच आपली झाली होती की जुन्या स्मृतींना काय उजाळा मिळाला, तसं एखादं गाणं काय डोक्यामध्ये चालू होतं?
0: गाणं ऍक्च्युली मला ना
1: आवड आहे याची, गाणे ऐकण्याची,
0: गाणे ऐकतो वगैरे मी, परंतु मला एक गॅदरिंग मधलं आठवतंय, एक ईएनटीसी डिपार्टमेंट मधून सर होते, सरांचं नाव मला आठवत नाहीये, परंतु त्यांचं गाणं ते खूप सुंदर गायचे प्रत्येक ह्याच्यामध्ये, आणि त्यांचं गाणं एक त्यांनी खूप सुंदर गायलं होतं, बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना, ते गाणं जेव्हा आपण कॅम्पस व्हिजिट करतो तेव्हा मला ते गाणं आठवतं, म्हणजे आठवतं सर ते खूप सुंदर गायचे, आणि प्रत्येक कॉलेजच्या इव्हेंटमध्ये त्यांचं एक गाणं असायचं, परंतु एक ते गाणं हे खूप पॉप्युलर झालं होतं त्यावेळेस त्यांचं, हे गाणं मला प्रत्येक वेळेस आठवतं, जेव्हा पण मी इव्हन कॅम्पसच्या जवळ जरी गेलो असेल कधी तर तेव्हा ते गाणं मला आठवतं सरांचं.
1: रमाकांतजी, खरं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमचे जे अनुभव आहेत ते शेअर केले, खरं तर अजून गप्पा मारावशी वाटतात, कारण तुमचं जर्मनीमधलं डेली लाईफ कसं असतं, तिथं तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे ऍक्च्युअली पूर्ण तुमची जर्मनीची लाईफस्टाईल कशी आहे याविषयी खरं तर, पण आपण निश्चित तुम्ही असं म्हणालात की डिसेंबरपर्यंत तुम्ही इथं आहात, आपण परत एक इंटरॅक्शनचा असाच एक प्रोग्राम ठेवूया जो की तुमच्या एज्युकेशन किंवा नोकरीच्या अशा गोष्टीला न धरता एक जीवनशैली आणि माणसाचं या पद्धतीनं पण आपण एक चर्चा करूयात निश्चित याविषयी
0: नक्की.
1: आणि आपण किमान विद्यार्थ्यांना एक मोटिवेशन भेटायला पाहिजे, त्यांना पण आउट ऑफ कंट्री जाता येऊ शकतं अशा पद्धतीनं त्यांना एक जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते, याविषयी तुम्ही जे काही आत्तापर्यंत जे काही आपल्या बोलण्यातून आपल्या संवादातून जे काही बाहेर आउटपुट निघालेलं आहे त्याच्यातून निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना याच्यातून प्रेरणा मिळणार आहे, ऐकणाऱ्यांना मिळणार आहे, केवळ इंजिनिअरिंग म्हणूनच नाही तर इतरही क्षेत्रामध्ये इतरही भागामध्ये जे एज्युकेशन घेत आहेत त्यांनासुद्धा खरं तर इन्स्पिरेशन भेटणार आहे. रमाकांत भागवत हराळकर, आपण या ठिकाणी आलात, सध्या आपण जर्मनीमध्ये आहात पण आज आता तुम्ही गावामध्ये आहात, त्यासाठी तुम्हाला जास्त आनंद असणार आहे, पण तुम्ही या ठिकाणी येऊन रेडिओ तेरणाला जे व्हिजिट केली, आपले अनुभव शेअर केले त्याबद्दल धन्यवाद.
0: आभारी आहे मी पण. हो, एक पॉईंट मी बोलायचा विसरलोच, म्हणजे जसं अगोदरच्या इंटरव्ह्यूमध्ये पण एक रेफरन्स होता की जे रेडिओ कन्सेप्ट आहे, कॉलेज रेडिओ, हे फक्त आतापर्यंत आपण मूवीमध्ये किंवा जे बिग कॅम्पसेस आहे जसं IIT असेल, NIT असेल किंवा जे प्रायव्हेट मोठे कॉलेजेस आहेत फक्त तिथेच हा कन्सेप्ट एक्झिस्ट करत होता,
1: पण हा कॉलेजचा नाही पूर्ण जिल्ह्याचा झालेला.
0: हो, आणि हा आता तो पण तेरणा कॉलेजहून ऑपरेट होतो हे खूप म्हणजे असं प्राऊड फील गोष्ट आहेच आहे, परंतु ही एक अपॉर्च्युनिटी पण आहे प्रत्येकासाठी जे कोण, आणि जे रेडिओ कल्चर इव्हन हा एक करिअरचा पण भाग आहे, असं नाही आहे की आपण फक्त रेडिओमध्ये गाणी ऐकण्यासाठी वगैरे, परंतु हे खूप करिअर अपॉर्च्युनिटी आहे, आणि जे तुम्ही डेली करिअर कसं डेव्हलप होतं जर इथं बघायला मुलांना भेटत असेल तर ती खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे, आणि मला खूप चांगलं वाटलं जो ते रेडिओ तेरणाचा इनिशिएटिव्ह आहे, आणि मी पण जे आपले श्रोते आहेत त्यांना सांगू इच्छितो
1: ॲप डाउनलोड करा,
0: यांनी खूप इनिशिएटिव्ह आणि चांगल्या खूप मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती यांची अवेलेबिलिटी आहे, जसं अँड्रॉइड ॲप आहे किंवा आयफोन ॲप आहे, तिथं तुम्ही रेडिओ ॲप डाउनलोड करू शकता आणि 24/7 यांना ऐकू शकता 90.4 FM फ्रिक्वेन्सीवरती. धन्यवाद श्रोत्यांना पण, आणि इथे अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल तेरणाला पण मी धन्यवाद बोलतो.
1: मित्रांनो, हे होते रमाकांत भागवत हराळकर, जे मूळ उमरे गव्हाण तालुका उस्मानाबाद येथील रहिवासी, 2012 साली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधून यांनी एज्युकेशन कम्प्लीट केलं, आणि सध्या ते CEO आहेत, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पण आहेत झिरो ग्रॅव्हिटी सायबरनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेडची, हे पुणेचे स्टार्टअप आहे पण सध्या जर्मनीमधून ते सर्व काम पाहतात. रमाकांतजींनी येऊन या ठिकाणी सर्व भावना शेअर केल्या त्याबद्दल धन्यवाद, आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-200-549, सौ जाधवर मॅडम 9404-243-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-26-29-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9441-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर.gov.in वर।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: keys.
1: Okay, bye. Are you hungry?
2: Mm-hmm.
1: Come with me.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा।
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: ए आओ ना, दिल है बेकरार,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।